0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: फोनचे बिल यापासून तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: 25 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपण भगवंतासाठीच आलो आहोत. आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्नच खरं आहे असं वाटतं. त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचं सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत हे सर्व मिथ्या असणारं जग आपण भ्रमानं सत्यच मानत असतो. जे चिरकाल राहतं तेच खरं सत्य आहे. आपला मार्ग चुकला आहे एवढं जरी समजलं तरी सत्याकडे जाता येतं. मन विषयाकडे लावून समाधानाचा अनुभव येणार नाही. समाधान जिथं भंगतं तो मार्ग खास चुकीचा आहे. मोंगळा गुळाच्या खड्याला चिकटतो, मान तुटली तरी सोडत नाही. त्याचप्रमाणे आपण विषय सुख सोडत नाही, ह्याला काय करावं. जे अनुभवानं खरे शहाणे होतात ते या विषय सुखाचा त्याग करतात, आणि ज्यांची ही विषयाची आसक्ती सुटली त्यांनाच ते मिथ्या आहे हे प्रत्ययाला येतं. आपलं समाधान का बिघडतं? आज आहे त्यापेक्षा निराळा असावं असं वाटतं म्हणून. जो जिन्नस जिथं ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधलं तरी तो सापडत नाही. त्याप्रमाणे ज्या वस्तूमध्ये समाधान नाहीच त्यामध्ये ते कितीही शोधलं तरी ते आपल्याला मिळत नाही. समाधान फक्त भगवंताजवळ आहे. खरं म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळं ती स्थिर राहत नाही, म्हणून आपल्याला समाधान नाही. मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून सुख मिळावं यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचंच होतं. म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावं. आपण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य झालं की समाधान होतं. मग जोपर्यंत आपल्या कृतीनं आपल्याला समाधान होत नाही तोपर्यंत आपण त्या कार्यासाठी आलो नाही असं म्हणायला काय हरकत आहे. आपण भगवंतासाठी आलो आहोत आणि त्याच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे. जगातली कोणतीही दृश्य वस्तू आपल्याला मनाचं स्वास्थ्य देऊ शकत नाही किंवा ते नेऊ शकत नाही. मन भगवंताजवळ गुंतेल तेव्हाच स्वास्थ्य मिळेल. त्याकरता नेहमी भगवंताचं नामस्मरण करावं, त्याचं गुणवर्णन ऐकावं, त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट काढूच नये. मिथ्या समजून प्रपंच करावा आणि भगवंताचं होऊन राहावं. नामाच्या उलट सांगतील त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कोरडा वेदांत ऐकू नये. प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते आणि म्हणून नामच सर्वस्व मानावं. नामात काय आहे ते घेतल्यानंच सगळं काही कळून येतं. तीर्थक्षेत्रामध्ये किंवा संतांच्याकडे जाऊन वस्तू मिळवायची नसून समाधान मिळवायचं असतं, आणि हे नामस्मरणाच्या योगानंच घडून येतं. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. जानकी जीवनस्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: बिल या वस्तू कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची पळी
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
3: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
4: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्प

दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 237 शिकवण नाम 19 दशक. समास पहिला, लेखन क्रिया निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. ब्राह्मणाने बाळबोध अक्षर सराव करून सुंदर घडवावं ते पाहिल्यावर चतुर लोकांना समाधान मिळतं. वाटोळं सरळ मोकळं काळ्याशाईचं काळं कुळकुळीत मोत्यांच्या माळांसारख्या ओळीत लिहिलेलं, एका ओळीत समांतर असं अक्षर. त्यातील अंतर काने मात्रे नीट असावेत. आडव्या मात्रा गोलाकार वेलांट्या नीट हव्यात. पहिलं अक्षर काढलं ते ग्रंथ संपेपर्यंत एकटाकी लिहिलं गेलेलं वाटावं. पाहत जावं असं अक्षर पाहिजे. अक्षराचं काळेपण, टाकाचा कडकपणा, वळण वक्राकार एकसारखे असावेत. ओळीला ओळीचा स्पर्श व्हायला नको. रफार मात्रा एकमेकाला छेद देणारे नको. खालच्या ओळीला वरच्या ओळीतील अक्षरांचा स्पर्श व्हायला नको. लांबट अक्षर नको. पानाच्या ओळी शिशाने रेखाटाव्या, त्यावर नेमकं लिहावं. ओळींचं अंतर दूर जवळ व्हायला नको. कुठं शोधलं तर अडायला नको. चूक शोधून सुद्धा सापडायला नको. वाचण्यालाही लेखकाची आवश्यकता नसावी. कोणालाही समजायला पाहिजे. ज्याचं वय लहान त्याने जपून लिहावं. लोकांना आवड निर्माण होईल असं करावं. तरुणपणी बारीक असणं चांगलं नाही, तसंच म्हातारपणी देखील. त्याप्रमाणे मधोमध लिहिलं पाहिजे. बाजूला मोकळी जागा सोडून मधोमध व्यवस्थित लिहावं. कागद संपतो तिथे मजकूर संपावा. अक्षर पुढे जाऊ नये. असा ग्रंथ जपून लिहावा की प्राणी मात्रांना हेवा वाटला पाहिजे. असा पुरुष पाहावा असं लोक म्हणतात. कायेला भरपूर कष्ट द्यावे, चांगली कीर्ती उरवावी, लोकांमध्ये आवड निर्माण करावी, चांगले जाड कागद आणावे, ते व्यवस्थित घोटावे, नंतर लिहिण्याची विविध प्रकारची सामग्री आणावी. सुरी कात्र्या समासाची पट्टी खळ घोटण्यासाठी चिवट घोटा नाना साधनं आणावी. नाना देशातून बोरू आणावे. घट्ट बारीक सरळ असे बोरू घ्यावे. नाना रंगांचं नाना जिन्नस आणावे. टाक रेखाटनं शिसलोळ्या म्हणजे पेन्सिली आणाव्या. चुकलं तर दुरुस्त करण्यासाठी हिंगूळ आणावं म्हणजे रबर. शाई असते ती भिजवावी वाळवावी. सुरत मलबार इत्यादी बंदरावरून आणलेल्या काळ्या फळ्या घोटून घ्याव्या. त्याच्यावरची नावा नाना दर्जाची उच्च चित्र चितारावी. नाना कापडं सिंदूर वर्णाची मेणकापडे पेट्या कुलपे याच्यामध्ये पुस्तकं व्यवस्थित ठेवावी. अशा तऱ्हेने पुस्तकांची चांगली काळजी घ्यावी असं समर्थ सांगतात. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे लेखनक्रिया निरूपण नाम समास प्रथम समाप्त. जय जय रघु.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित। श्रोतेहो नमस्कार। राम रायाच्या राज्यात सारे कसे प्रसन्न आनंदी, चैतन्याचे झरे वाहते वाहे उत्साहाची नदी। कळ्या फुलांचे सडे शिंपेती समर्पणाने झाडे वेली, कळ्या फुलांचे सडे शिंपेती समर्पणाने झाडे वेली। गोडगळ्याने विहंग गाती रामप्रहरी वेळ जाहली, गोडगळ्याने विहंग गाती रामप्रहरी वेळ जाहली। रामप्रहरी प्रसन्न झालेली अशी ही पंचवटी पद्मश्री ग दि माडगुळकरांनी मोठी रमणीय रेखाटली आहे आकाशगंगा या चित्रपटासाठी। स्वरसाज लाभलाय पंडित हृदयनाथांचा आणि कोमलगंधार लाभलाय लता दिदींचा। जाहली जागी पंच।

जीवनाच्या सारी पाटावर पडलं मनासारखं दान, जीवनाच्या सारी पाटावर पडलं मनासारखं दान। आंबे तुझ्या कृपेनेच लाभलाय सौभाग्याचा मान, आंबे तुझ्या कृपेनेच लाभलाय सौभाग्याचा मान। ऐकूया जय तुळजा भवानी या चित्रपटामधलं उषा मंगेशकरांनी गायलेलं हे सौभाग्य गीत। संगीतकार राम किंकर। हे भाग्य कुंकवाचे झाली खुशी मनाला, आंबे तुझ्या कृपेने सौभाग्य लक्ष्मीला, आंबे तुझ्या कृपेने सौभाग्य लक्ष्मीला।

कित्येकांच्या उपकारांचे प्रेम भरले ऋण हे आठवताना नैनी धरती आनंदाचे अश्रू हे. कित्येकांच्या उपकारांचे प्रेम भरले ऋण हे आठवताना नयनी झरती आनंदाचे अश्रू हे. असा हा विराट आनंद लाभला की सुखास झाले गगन धाकटे अशी भावविभोर मनोवस्था होते प्रसन्न गृहिणीची. असंच हे एक गाणं राजगडचा राजबंदी या चित्रपटातलं कवी राजा बढे यांचं आहे. गायिका सुमन कल्याणपूर आणि संगीतकार डी पी कोरगावकर. आनंद मनी माईना कस ग सावरू घे गगन भरारी उडू पाहे पाखरू आनंद मनी माईना कस ग सावरू.

उदे उदे सदानंदी चा उदे उदे अंबाबाई चा उदे उदे सप्तशृंगी चा उदे उदे असा जय जयकार त्या आदिमाया आदिशक्तीचा आई तुळजा भवानीचा नित्य केला जातो। खर तर कोणता डामडौल वा श्रीमंतीचा थाटमाट त्या आदिशक्तीला लागत नाही। अहो म्हणूनच अगदी गरीबातला गरीब भक्त सुद्धा एक साधी परडी कवडीच्या माळा आणि हाती पोत घेऊन पिठामिठाचा जोगवा भक्तिभावानं मागतो आणि आपण त्या आईला दिलेला शब्द श्रद्धेनं पाळतो। चला तर ऐकूया मल्लेश आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे देवीचं गोंधळ गीत। चित्रपट जय तुळजा भवानी, संगीतकार राम किंकर। आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई, तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई।

0: ಬರೆದ್ರ ಶ್ರದ್ಧೆಹು ಆದಿತ್ಯ ತಂಬುಯ ಶುಭಂ ಭವತು ಕಲ್ಯಾಣಮಸ್ತು. ರೇಡಿಯೋ ವಿಶ್ವಾಸ್ 90.8 ಕಮ್ಯುನಿಟಿ ರೇಡಿಯೋ ತುಮಸಾ ಜಗಣ ತುಮಸಾ ಆವಾಜ್ ಪ್ರಭಾತ ವಿಶ್ವ ಸದರ್ಕರ್ತ ಋಷಿಕೇಶ್ ಅಯಾಚಿತ್.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज मंगळवार, सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम पण लक्षात कोण घेतो, सादर करत्या डॉक्टर विनीता परांजपे. 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS जवरे. सकाळी 8 प्रसारित होईल कार्यक्रम या सुखांनो या, सादर करते विश्वास देशपांडे. सकाळी 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करते श्रद्धा कराळे. सकाळी 11 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती. सकाळी 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती, सादर करत्या कविता गायधनी. दुपारी 12 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. दुपारी 12:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम अर्थविश्व, सादर करते प्रमोद पुराणिक. दुपारी 1 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम दिल ने पुकारा, सादर करत्या प्रांजली अफळे. दुपारी 2 प्रसारित होईल कार्यक्रम अजिंक्य मी, सादर करते अरुण सूर्यवंशी. दुपारी 2:30 फॉरेन लँग्वेज या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करती श्रद्धा कराळे. दुपारी 3 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मित्रकट्टा. सायंकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. मंडळी, यासोबतच आपण दररोज श्रावण मासानिमित्त काही विशेष कार्यक्रमांचा आस्वाद घेणार आहोत. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: तुमचं बिल या वस्तू, कानातले
8: पहिल्या पगारातून आईसाठी,
7: संधीची बळी
8: बाबांना पूजेसाठी,
7: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
8: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
7: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
8: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 25 ऑगस्ट. आजच्या दिवशी 1609 रोजी गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे पहिले प्रात्यक्षिक दाखवले होते. 1919 रोजी लंडन ते पॅरिस अशी जगातील पहिली प्रवासी विमानसेवा सुरू झाली होती. 1923 रोजी प्रसिद्ध मराठी साहित्यिक समीक्षक आणि अर्थतज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्म झाला होता. 1941 साली राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध भारतीय संगीतकार अशोक पत्की यांचा देखील जन्म झाला होता. 1948 रोजी प्रसिद्ध मराठी नाटककार आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचा मृत्यू झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: धर्म का प्रतीक और ये ठाट बाट ये झंडे इससे तो हम अकेले में निपटेंगे।
1: रेडियो विश्वास 90.8 कम्युनिटी रेडियो, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी डॉक्टर विनीता परांजपे। नमस्कार मित्रमैत्रिणींना, अवतीभोवतीच्या वातावरणातली प्रसन्नता आणि श्रावणाची चाहूल देणारी अवतीभोवतीची हिरवाई, मनाची प्रसन्नता, अक्षरशः श्रावण महिना उंबरठ्यावर आला त्याबरोबरच श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे अशा कवितांसह अनेक आठवणीही मनामध्ये घोळू लागल्या। सालाबादप्रमाणे श्रावणाची आणि पुढे येणाऱ्या सगळ्या सणांसाठी तयारी म्हणून अडगळीच्या खोलीत आवराआवरीसाठी शिरले। बरी चुचक पचक झाल्यानंतर इकडचं तिकडं म्हणत आवराआवर करताना लाल बासनातलं एक गाठोडं हाती लागलं। सोडून बघते जुन्या पुराण्या ग्रंथांची संपदा बघून सहज मन ती पुस्तकं चाळू लागलं आणि त्यातच मित्रमैत्रिणींना एक पुस्तक मिळालं, सचित्र कहाण्या। ते पुस्तक, त्या पुस्तकावरचं मुखपृष्ठ, ते शीर्षक मला माझ्या बालपणाच्या श्रावणामध्ये घेऊन गेलो। श्रावण म्हटला की फक्त पावसाच्या सरी नाही तर येताना तो पाऊस त्या रेशीम सरी घरा मनाला इतकं प्रसन्न करतात, इतका उत्साह देतात, हे काय मी तुम्हाला सांगायला हवं। आज आपण सुपर सिनियर सिटीजन्स आहोत आणि पुन्हा एकदा आपल्या जुन्या काळातल्या बालपणीतल्या आठवणी सहज मनात जागल्या त्या श्रावणाच्या सरींच्या नादात। मग आठवली श्रावणाच्या अनेक महिनाभर चालणाऱ्या सण वारांची ही धूम। ते पारिजातकाच्या फुलांचा सडा वेचणं, घरातल्या मंगळागौरी म्हणा सोमवार म्हणा नाना वारांची व्रत, त्यासाठी ती फुलं गोळा करून आणणं, पावसात भिजणं, कोणाची ती लाखोली असायची वेगवेगळ्या फुलांची वेगवेगळ्या गोष्टींची, त्यात रमून जायचो आपण, आठवत आहे का। तसंच या श्रावण महिन्यामध्ये आपल्या माझघरामधला एक कार्यक्रम म्हणजे प्रत्येक वाराच्या कहाण्या कुणीतरी घरातली एक अक्षर मैत्रीण वाचून दाखवायची या काही ना तर त्या तोंडपाठ असायच्या आणि मग आम्ही मनोभावे हातामध्ये तांदुळाचे चार दाणे घेऊन त्या ऐकल्या जायच्या। बघा आठवत आहे ना, आपणही त्यात बसत होतो। ह्या कहाण्यांचं ते पुस्तक चाळलं, वरती चित्र एकाच रंगातलं चित्र होतं, आई आजी मुलगी हात जोडून नमस्कार केलेले। सचित्र कहाण्या मित्रमैत्रिणी, या कहाण्या म्हणजे आपल्या लोकजीवनातल्या लोककथा आणि लोकसंस्कृती आणि संस्कार सांगणाऱ्या आणि जपणाऱ्या। प्रत्येक वाराची कहाणी या पुस्तकामध्ये होती आणि पुस्तकाची गंमत म्हणजे मुखपृष्ठ उलटून आत पाहिल्यावर पहिल्या पानावर नाव होतं लेखक संकलक म्हणून नाही तर फक्त ठळक अक्षरामध्ये यात जे काही लिहिलेलं होतं त्या पुस्तकावर ते सगळं मजकूर वाचला आणि एकदम बदललेल्या काळाची तीव्रतेने जाणीव झाली। आपल्या पानावर बाळकृष्ण लक्ष्मण पाठक बुकसेलर आणि पब्लिशर मुंबई नंबर 2 आणि पुस्तकाची किंमत मित्र मैत्रिणींनो ऐकून हसायला येईल 8 आणि 1 ना संकलका संकलक म्हणून ना उल्लेख ना लेखक म्हणून पण या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती मी माझ्या पुढ्यात होती ती 1934 सालची आणि प्रति म्हणाल तर 4000 मित्रमैत्रिणींनो आजच्या जमान्यात 500 प्रती काढताना सुद्धा प्रकाशनांची दमछाक होते त्या पूर्वीच्या काळामध्ये अक्षर ओळख फारशी नसताना ह्या पुस्तकाने प्रत्येक घरातलं आणि प्रत्येक स्त्री मनाच असं काही काबीज केलेलं होतं आणि तिथं संस्कारांचं बीज पेरत पेरत रुजवत रुजवत या कहाण्या आजीकडून मुलीला सुनेला तिच्याकडून तिच्या मुलीला अशा परंपरेने सांगत ऐकत गेल्या होत्या सांगितल्या जात होत्या. मला आठवत आहे रविवारची प्रत्येक वाराची ही कहाणी त्या त्या बारी आणि त्या त्या सणांच्या वेळी आवर्जून वाचली जात असे. तुम्हालाही आठवत असे रविवार म्हटला की स्वयंपाकघरामध्ये असलेली आईची बडबड एकदम शांत असायची आणि अगदी मुकाट्याने पाटावर म्हणा चौरंगावर म्हणा सूर्याचं चित्र काढलं जायचं रांगोळीने आणि विड्याच्या पानावर रक्तचंदनाच्या गंधाने आणि मग ते पूजन आणि नंतर ती कहाणी अशा या प्रत्येक वार एक एक देवताला दिलेला होता. आणि सगळ्यात मजा म्हणजे या कहाण्यांचा जो एक फॉर्मॅट किंवा फॉर्म्युला आकृतीबंध होता ना मित्रमैत्रिणींनो सगळ्या वारांचे देव वेगळे असले दैवत वेगळी असली तरी या सगळ्या कहाण्या 8 नगरामध्ये घडलेल्या होत्या आणि इतकंच नाही तर त्यांची सुरुवातही आणि शेवट हाही ठरलेला. ऐका परमेश्वरा तुमची कहाणी आणि शेवटी ही 60 उत्तराची कहाणी देवाच्या दारी पिंपळाच्या पारी ब्राह्मणाच्या घरी सुफळ संपूर्ण हो अशी 60 उत्तराची कहाणी अगदी थोडक्यात 5 उत्तरांमध्ये दिलेली असायची. त्या कहाण्या आणि त्या कहाण्यांमधून आलेला आशय वर्षानुवर्ष ऐकला जात होता आणि तो ऐकताना खरोखरच हे कथा वाङ्मय म्हणजे एक आपल्या जीवनाचा त्या काळी अविभाज्य आणि अमूल्य असा भाग होता. सोमवाराची कहाणी या प्रत्येकाही वारानंतर 2-2, 4-4 कहाण्या सुद्धा सांगितल्या जायच्या त्या त्या वारी वेगवेगळ्या कहाण्या वाचल्या जायच्या. या कहाण्यांमधलं वातावरण म्हणलं तर खर तर फिक्शन असं आपण आजच्या काळात म्हणू शकतो किंवा परिराज्यातलं असायचं. तिथं तर्काच्या कसोटीवर काहीच घासायचं नाही आणि मग क्षणामध्ये प्रसन्न झालेल्या देवामुळे वेळूच्या बेटावर राजमहाल उभा राहिलेला असायचा आणि मनोभावे आपल्यासाठी पूजा करणाऱ्या आपल्या भक्ताला प्रसन्न होऊन परत तिथं गेल्यानंतर त्या वेळूच्या बेटावर फक्त एका खुंटीला टांगलेला रत्नजडित हार जो देवाने आपल्या भक्ताला त्याच्या भावभक्तीबद्दल दिलेलं गिफ्ट होतं म्हणा किंवा एक संकेत होता. अशा या परिकथेतल्या ज्या कथा कहाण्या होत्या त्या कहाण्यांमुळे हे केवळ मनोरंजन नव्हतं मित्रमैत्रिणींनो तर ह्या कहाण्या सगळ्या कहाण्या जरी 8 नगरात घडत होत्या आवडती नावडती गरिबी श्रीमंती आणि जो अभाव आहे त्या अभावाच्या पूर्ततेसाठी ईश्वराकडे केलेली अतिशय लीनपणे अशी भावपूर्ण अशी केलेली इच्छा आणि तितक्याच देव कृपारूपणे त्या देवाचा मिळालेला कृपा प्रसाद या कहाण्या होत्या एका अनाम शक्तीवरच्या, विश्वास दृढ करणाऱ्या आणि जीवनातली अनेक तत्व सांगणाऱ्या. इथं केवळ रंजन नव्हतं, प्रबोधनही होत. बघा हा म्हणजे, आणि त्या कहाण्यांमधलं ते प्रबोधन, जीवन मूल्य आजही तितकीच गरजेची आहे, नव्हे अनिवार्य आहे. मित्रमैत्रिणींनो, या कहाण्यांमध्ये मानवी जीवन तत्व पूर्ण करण्यासाठी काही विशिष्ट भावनांची, जीवन मूल्यांशी बांधलं जात होत आपली बालपणापासनं. आणि हे कार्यही कोण करत होत तर त्या घरातलं माझघर, त्या घरातली स्त्री. या कहाण्यांमध्ये, या पुस्तकामध्ये तर एकाच टाईपमधल्या, मोठ्या टाईपातल्या सचित्र अशा त्या कहाण्या होत्या, छोटी छोटी चित्र. ह्या कहाण्या म्हणजे त्या त्या वारांचं, त्या त्या दैवतांचं महत्व तर होतच, मनावर ठसलंही जात होतं, पण त्याही पेक्षा अधिक खूप काही, एक संचिताचा ठेवा या कहाण्यांमध्ये दडलेला आहे असं मला वाटतं. हो, पण लक्षात घेतलं तर. आता हेच बघा, आजही आपण म्हणतो प्रत्येक गोष्ट ही बदलत असते, तशीच राहत नाही, पण त्या ठिकाणी तुमच्या विश्वासाचा, श्रद्धेचा, अंधश्रद्धा नाही म्हणत मी, श्रद्धेचा, दृढ विश्वासाचा, प्रयत्नांचा नक्कीच पाठबळ असायला लागतं. आणि हेच आदित्य राणूबाईच्या दारिद्र्य आलेल्या मुलीच्या कहाणीतून कळतं. गरीब शेतकऱ्याकडे त्याच्या सुनेने एका कुष्ठरोगी, जे शनिदेव कुष्ठरोग्याच्या रूपात आले होते, त्यांना संतुष्ट केलं, त्यांचा आत्मा संतुष्ट केला. आणि मग जाताना त्यांनी दिलेल्या खाल्लेल्या पत्रावळीत मिळालेल्या संपत्तीने ते घराची इच्छा पूर्ती झाली. खलुहर दुधाची कहाणी तर असं सांगते की आधी पहिल्यांदा घरातल्या कुटुंबातल्या लोकांना तृप्त करा, त्यामुळे परमेश्वरासाठी तुम्ही नंतर दिलं तरी सुद्धा तो तृप्त होतो. आणि मग आधीच्या खलुभर दुधाने महादेवाचा गाभारा भरून जातो. शुक्रवाराची कहाणी ही तर आजही आहे, जिथे लक्ष्मी वास करी तिथे सगळेच नमस्कार करते. भावा बहिणीचं प्रेम, आपापसातली नाती, ह्याही पेक्षा प्रत्यक्षामध्ये संपत्तीला, श्रीमंतीला दिले जाणारं महत्व, आणि ते किती अनाठायी आहे. आजचा गरीब माणूसही उद्या श्रीमंत होऊ शकतो हे मोठं तत्व सांगणारं. आणि म्हणूनच अशा कुणाचाही आपल्याकडनं अवमान होऊ नये, की शिक्षण देणारं, शिकवण देणारं हे या कहाणीचं मर्म. मित्रमैत्रिणींनो, आजही कमी वाटतंय का? नक्कीच नाही. आपल्या चांगल्या आणि एका विकसित मनासाठी याची सगळी तत्व नक्कीच आजही आवश्यक आहे. मी असं म्हणत नाही त्या कहाण्या तुम्ही वाचा, म्हणजे वाचा किंवा आजही कोणीही व्रत करावी, पण त्यातली मूल्य मात्र नक्कीच मनोमन जपावी. आणि म्हणूनच मला वाटतं आपल्या रामायण, महाभारत, इतरही अनेक जुन्या पुराणातल्या वाङ्मय संपदेतून आजच्या काळाला योग्य असेल आणि जी चिरंतन मूल्य आहे ती तरी आपण नक्कीच घ्यायला हवी, म्हणजे जपायला हवी. आणि ह्या मूल्यांचं एक जे काय चिरंतन तत्व त्यात आहे ते कधीच बदलणार नाही, पण आपलं जीवन मात्र सर्वार्थाने समृद्ध करण्याचं सामर्थ्य त्यात आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हे सांगते म्हणजे श्रवणामध्ये मी या सगळ्या कथा वाचणार आहे, कहाण्या वाचणार आहे, ती व्रत करणार आहे असं मी मुळीच म्हणत नाही, पण त्या प्रत्येक कहाणीतलं जे तत्व आहे की काळ बदलत असतो, प्रत्येकाची वेळ येत असते, घरातल्या कुटुंबातल्या मंडळींचं समाधानाला अनन्य महत्व आहे. इतकंच नाही तर आज जे आहे ते उद्या राहीलच असं नाही, हेही मनामध्ये ठसवूनच आपण आपला जीवन प्रवास या कहाण्यांच्या सार तत्वातून जर केला तर हो. पण लक्षात कोण घेतो मित्रमैत्रिणींनी? तुम्ही मात्र लक्षात घ्या आणि शक्य असेल तर जरूर ह्या कहाण्या वाचा. गमत म्हणजे वाङ्मयीन दृष्ट्या सुद्धा त्यात अलंकाराचा सोस नसला तरी त्या कहाण्यांच्या वाक्य रचनांमध्ये असलेली एक लय म्हणा किंवा एक अतिशय साधेपणाने व्यक्त केलेले जे भाव आहे ते खरोखरच परिकल्पनेत नेऊन आपल्याला जसे रमवतात तसेच हे भाव आपल्याला मनाला स्पर्श करतात, मनाला भावतात. एकच उदाहरण सांगते. पहिलीच कहाणी गणपतीची आहे. ऐका परमेश्वरा, तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे. बघा काय एक लय आहे, एक रिदम आहे. आणि मग साहजिकच त्या काळी ऐकून ऐकूनही पाठ झालं असल्यास नवल नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या कथांची आटपाट नगरातल्या कहाण्यांची शेवटी अतिशय म्हणजे अक्षरशः वसुधैव कुटुंबकम म्हणावा अशा तऱ्हेने केलेला आढळतो. आपल्या ध्येयावर निष्ठा ठेवा, त्यापासून कधीही ढळू नका हे सांगताना हा वसा किंवा कहाण्यांमधलं हे व्रत सांगताना सांगणारा म्हणतो उठू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. आणि मग तो वसा घेणाराही त्याला अत्यंत निर्धाराने सांगतो उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. बघा आहे की नाही कम्युनिकेशन, किती जबरदस्त कम्युनिकेशन आहे दोन वाक्यात. इतकंच नाही तर ह्या व्रताची सांगता करताना किंवा कुठल्याही गोष्टी आयुष्यामध्ये आपल्याजवळ जे आहे ते दिलं ते देण्याची हेतू भावना असेल तर तेच खरं पुण्यदान आहे. म्हणूनच कथेच्या किंवा त्या कहाण्यांमध्ये सांगितलेलं असेल या उद्यापन करताना साडी चोळी द्यावी, धोतर जोडी द्यावी, जोडवी गरसरी द्यावी. पण नसेल तर खणा नारळाने ओटी भरावी, उपरण न्यावं तेही नसेल तर विडा दक्षिणा देऊन मनोभावे नमस्कार करावा आणि आशीर्वाद घ्यावा. याचाच अर्थ आपण मी माझ्याजवळ नाही किंवा माझे ऐपत नाही, मी इतकं देऊ शकत नाही म्हणून पळवाट करतो तसं न करता अर्ध्यातलं चटकोर देण्याची वृत्ती किंवा ही भावना हा संस्कार इथं रुजवला जातो. कहाणीच्या शेवटी ज्या कोणी हे व्रत केलेलं आहे त्याला जसा देव पावला तसा पुन्हा आम्हाला पावो आणि ही साठा उत्तराची कहाणी त्याचा उत्तर सुफळ संपूर्ण हो असा सगळ्या विश्वासाठी व्रत करणाऱ्या प्रत्येकासाठी एक व्यक्त केलेला सुखाचा मंत्र आहे असं मला वाटतं. मित्रमैत्रिणींनो, हे जरी थोडं नॉस्टेलजिक वाटलं ना तरी सुद्धा ह्या चिरंतन जीवन मूल्यांची गरज नेहमीच आहे आणि म्हणूनच हा संचिताचा ठेवा आपण जपायला हवा. आणि नुसता जपायचा नाही तर प्रत्यक्षात आणायला हवा. खरं की खोटं पटतंय ना? पुन्हा भेटूया अशाच संवादासाठी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: तुमचं बिल या वस्तू कानातले,
4: पहिल्या पगारातून आईसाठी
3: संधीची पळी,
4: बाबांना पूजेसाठी
3: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
4: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघ.
3: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
4: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
5: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
2: कृषी संदेश

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, फुल पिकामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून जर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर झेंडू हे पीक अतिशय चांगल्या पद्धतीनं घेतलं जाऊ शकतं. या झेंडूच्या लागवडीच्या बाबतीमध्ये जेव्हा हंगामाचा विचार करतो आपण, तर याची लागवड जी आहे खरीप, उन्हाळी आणि रब्बी हंगामात तिन्ही हंगामामध्ये केली जाऊ शकते. झेंडूची लागवड जी आहे, जर आपण उशिरा खरीपचा विचार केला तर जूनचा मध्यकाळ आणि पुनर्लागवड त्याची जी आहे ती जुलैच्या मध्यकाळामध्ये, रबीचा जर विचार केला तर सप्टेंबरच्या मध्यकाळामध्ये लागवड आणि ऑक्टोबरच्या मध्यकाळामध्ये त्याची पुनर्लागवड, आणि उन्हाळ्याचा विचार केला तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागवड आणि पुनर्लागवडीची वेळ जी आहे ती फेब्रुवारी मार्च, अशा पद्धतीनं हंगामानुसार झेंडूची लागवड होऊ शकते. आता या झेंडूच्या लागवडीच्या बाबतीमध्ये अनेक बाबी तंत्रज्ञानामध्ये येतात, पण साधारणतः जातीचा जर विचार केला तर रब्बी हंगामाकरता पुसा नारंगी गेंदा, पुसा बसंती गेंदा टायगर जी पिवळ्या व लाल रंगामध्ये मिळते, आफ्रिकन जायंट जी डबल ऑरेंज व डबल येलो असंही तिला म्हणतात, आणि इनका हायब्रिड असे काही वाहन आहेत की जे रब्बी हंगामामध्ये आपण घेऊ शकतो. उन्हाळी हंगामाच्या दृष्टिकोनातून क्रँकर जॅक आणि लोकल अशा जाती आहेत, आणि खरीप हंगामामध्ये आफ्रिकन जायंट, टॉल येलो किंवा कॅलकट्टिया अशा घेऊ शकतो आपण. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण रबी आणि उन्हाळी हंगामाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर याच्यामध्ये ज्या ज्या जाती आपण सांगितल्या त्या निवडून आपण लागवड करू शकतो. रोपवाटिका जी असते ती अतिशय चांगल्या पद्धतीने बनवायची असते. बियाण्याची शुद्धता ही जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने शुद्ध बियाणं आणायचं, आणि ही जी बियाणं आहे साधारणतः एक एकराकरता 200 ते 300 ग्रॅम बियाणं लागतं. रब्बी हंगामासाठी साधारणतः 150 ते 200 ग्रॅम बियाणंसुद्धा एकरी पुरेसा आहे. याच्यामध्ये थायरम आणि कॅप्टन याची जर बीज प्रक्रिया करून घेतली तर अतिशय चांगलं असतं. गादी वाफा जो असतो तो गादी वाफा साधारणतः 60 ते 75 सेंटीमीटर जो आहे तो रुंद आणि 15 सेंटीमीटर ते 20 सेंटीमीटर उंचीचा तयार करायचा. या गादी वाफ्यावर आपण जे आहे त्याची जी रोपं तयार करायची. एक एकर लागवडीसाठी साधारणतः 3 मीटर लांब आणि 60 सेंटीमीटर रुंदीचे 6 ते 8 गादी वाफे पुरेसे असतात. अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा जर विचार केला झेंडूमध्ये तर झेंडूचं झाड जे आहे ते अतिशय जोमानं वाढणार आहे, त्याच्यामुळे नत्रयुक्त खताची जास्त गरज असते. स्फुरद व पालाशाची मध्यम प्रमाणात त्याच्यासाठी गरज असते. तर अधिकाधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून हेक्टरी 150 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश प्रति हेक्टर जर दिला तर या झेंडूच्या पिकासाठी अतिशय चांगला असतो. लागवड करताना 2 ओळीमध्ये 45 सेंटीमीटर किंवा 30 सेंटीमीटर आणि 2 रोपामध्ये 30 सेंटीमीटर किंवा 20 सेंटीमीटर असं अंतर ठेवून जर लागवड केली तर चांगलं राहतं. आणि जे आहे या पद्धतीनं जर लागवड करायची झाली तर याच्या संदर्भामध्ये पाण्याचं ज्या ठिकाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, तिथं ओलीत जर दिला आपण विशेषतः रबी आणि उन्हाळी हंगामामध्ये जर विचार केला तर त्याला पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत जमिनीच्या प्रकारच्यानुसार हंगामानुसार देणं केव्हाही चांगलं असतं, पण ते संरक्षित ओलीत देताना शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा. रबी हंगामात झेंडूच्या पिकास एकूण साधारणतः 6 ते 8 पाण्या पाळायच्या लागतात. झाडांना वाढीच्या कोणत्याही अवस्थेत पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि पिचिंग ही एक महत्त्वाची बाब आहे झेंडूमध्ये, म्हणजे झेंडू पिकामध्ये काही जातींना झाडाच्या वरच्या बाजूला जास्त फुलधारणा होते. उदाहरणार्थ आफ्रिकन जायंटचं घेता येईल किंवा पुसा नारिंगी गेंदा या जातीमध्ये काय होतं की झाडाचा शेंडा जर खुडला तर सर्व बाजूला फुलधारणा होईल आणि उत्पादन वाढण्यास मदत होईल. तर याला शेंडा खुडणे ज्याला पिचिंग म्हणतो आपण ते करू शकतो, पण प्रत्येक जातीमध्येच पिचिंग करावं असं काही नाही, शास्त्रांच्या मार्गदर्शनाखाली करावं. लागवडीनंतर पुनर्लागवडीनंतर साधारणतः 30-40 दिवसांनी हे लागवड पिचिंग आपण सांगत असतो, पण पुन्हा एकदा मी सल्ला देईल की पिचिंग करताना शास्त्रज्ञाचा सल्ला घ्यावा. आणि हे सगळं करत असताना आपण जेव्हा हे सगळं करतो तर याच्यासाठी ज्या काही छोट्या छोट्या बाबी आहेत तंत्राच्या, या संदर्भामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे जे विषय विशेषज्ञ आहेत करड्या येथील कृषी विज्ञान केंद्र, त्याच्यामध्ये विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी जर संपर्क केला आणि याविषयी अधिक चांगल्या प्रकारे जर का तंत्रज्ञान माहिती करून घेतलं आणि आवश्यकतेनुसार वापरलं तर नक्कीच आपल्याला झेंडूमध्ये फायदा होईल आणि आपल्या अधिकाधिक उत्पादन मिळेल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: वीजेचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
4: जरूर ऐका तर सोमवारी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी 8:30
3: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
5: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
1: सकाळचे 8 आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
7: Sanchayat Samruddhi.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
8: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
9: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
10: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
9: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
10: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
9: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
11: नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, या कार्यक्रमाच्या मागील भागामध्ये एक संवाद बाबासाहेबांशी, अर्थात शिवशाही

बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल मी पत्र रूपानं ज्या भावना व्यक्त केल्या त्याचा पहिला भाग पाहिला होता. बाबासाहेब आयुष्यभर शिवचरित्रानं भारलेले होते आणि अफाट कार्य त्यांनी केलं त्याबद्दल आपण जाणून घेतलं. बाबासाहेब इतिहासाचे संशोधक होते, अभ्यासक होते, पण त्यांनी तसं कधीच म्हणवून घेतलं नाही. ते स्वतःला शिवशाहीर म्हणवत राहिले. त्यांच्या लेखणीतली आणि त्यांच्या शिवशाहिरीची जादू अशी होती की त्यांनी लिहिलेलं, दिग्दर्शित केलेलं जाणता राजा प्रत्यक्ष रंगमंचावर प्रकटलं आणि जनतेनं हा जाणता राजा याची देही याची डोळा अनुभवला. तर त्यांना लिहिलेल्या या पत्राचा उर्वरित भाग आज आपण पाहूया. तर बाबासाहेब हे सगळं करताना आपण कोणतीही अवास्तव विधानं केली नाहीत हे आपलं मोठेपण. मी सांगतो ते शिवचरित्र बरोबर, माझे शब्द अखेरचे. मी सांगतो तोच खरा इतिहास, अशी आपली भूमिका कधीच नव्हती. आणि ज्यांना कोणाला शिवचरित्राचा अभ्यास करायचा असेल त्याला आपल्याला ओलांडून पुढे जाता येणार नाही हे निश्चित. शिवचरित्र हे एखाद्या अथांग सागराप्रमाणे, जो जो यात बुडी मारेल त्याच्या हाताला मोती रत्न लागतील. आपणही पाणबुड्या होऊन या अथांग समुद्रात आपलं जीवनच व्यतीत केलं आणि आपल्या हाताला लागलेले मौल्यवान मोती रत्न इतरांना मुक्त हस्ते वाटत सुटला. आपण सांगितलं की जो जो या शिवचरित्राचा अभ्यास करील त्याला जीवन जगण्याचा मार्ग सापडेल, त्याचं जीवन धन्य होईल. बाबासाहेब, मी कॉलेजमध्ये असताना एकदा माझ्या हातात आपलं राजा शिवछत्रपती हे पुस्तक आलं. अगदी योगायोगानं मी ते सहज म्हणून वाचायला सुरुवात केली, पण आपल्या शब्दात एवढी जादू होती की मी ते पुस्तक पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेवू शकलो नाही. खरं तर त्या काळामध्ये रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकरांची बरीच पुस्तकं मी वाचली होती आणि वाचतही होतो. त्यांच्या मंदारमाला, झुंजारमाला आदी प्रकारच्या रहस्यकथांनी तरुणाईला वेड लावलं होतं. झुंजारमालामधील झुंजार नायक मला खूप आवडायचा. त्याचे करामती कारनामे झपाटून टाकायचे. पण तशातच आपले राजा शिवछत्रपती हाती लागलं आणि त्यांच्या चरित्रानं मला भारून टाकलं. काल्पनिक झुंजारपेक्षा खऱ्याखुऱ्या झुंजार नायकानं माझ्या मनाची पकड घेतली. हा खराखुरा नायक होता म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. अंधारात प्रकाश दाखवणारा, निराश झालेल्या पिचलेल्या मनांना आणि मनगटांना बळ देणारं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या जीवनात कितीतरी त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारे, निराश करणारे प्रसंग आले, पण त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रचंड होती. त्यांनी त्या सगळ्या प्रसंगांवर मात केली. आज थोड्या थोड्या लहान सहाने किरकोळ कारणाने आत्महत्येचा मार्ग अनुसरणाऱ्यांनी या शिवचरित्राचं पारायण करायला हवं. पारायण करणं म्हणजे केवळ पुन्हा पुन्हा वाचणं अपेक्षित नाही, ते चरित्र आणि चारित्र्य अंगी बाणवणं म्हणजे पारायण. त्याप्रमाणे आपलं चारित्र्य घडवणं म्हणजे पारायण हे आपणच आम्हाला शिकवलं. आपल्या व्याख्यानातून इतिहासातले प्रसंग सजीव होत असत. 300-350 वर्षांपूर्वी झालेल्या लढाया, युद्ध प्रसंग डोळ्यासमोर जसेच्या तसे
उभे राहत ही आपल्या बोलण्याची ताकद होती. पण आपल्या वाणीतला आणि लेखनातला हा ओझ हे तेज उगीच आलेलं नव्हतं. अगदी लहानपणी आपल्या वडिलांचा हात धरून आपण केलेली गडकिल्ल्यांची भ्रमंती, त्यांच्याकडून ऐकलेला प्रेरणादायी इतिहास, या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत होत्या. पुढे त्यात आपण आपल्या अभ्यासाची भर टाकली. पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळात तब्बल 10 वर्ष गुरुवर्य ग ह खरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संशोधन केलं. पायी सायकलवरून गडकिल्ल्यांची भ्रमंती तर किती केली याची मोजदादच नाही. आपल्याच एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे आपण तब्बल 2 लक्ष मैलांचा प्रवास सायकलवरून हिंडून केला. महाराष्ट्रात असलेल्या साधारण 450 किल्ल्यांपैकी 250 किल्ले तरी आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिलेत, त्यांचा अभ्यास केलात. शिवाजी महाराजांना औरंगजेबानं आग्र्याला कपटानं स्थानबद्ध करून ठेवलं होतं. तिथून महाराज कसे सुटले, ते कोणत्या मार्गाने महाराष्ट्रात आले याचा अभ्यास करण्यासाठी, शोध घेण्यासाठी आपण कित्येक दिवस आग्र्यापासूनचा रस्ता पायी तुडवलात. आपल्या या परिश्रमांना तोड नाही. अभ्यासोनी प्रकटावे हे समर्थांच्या उक्तीचं आपण शब्दशः पालन केलं. हा अभ्यास, ही साधना, हे तप आपल्या वाणीतून लेखनातून साकार होऊन प्रकटलं. तिकीट काढून ऐकायला जावं अशा व्याख्यानमालेची किमया आपण साधली. आपल्या अनेक व्याख्यानमाला तिकीट लावून झाल्या. आपण शिवचरित्रावर थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 12,000 व्याख्यानं दिलीत. सहज गंमत म्हणून या 12,000 365 भागून पाहिलं तर 32 वर्षे येतात. म्हणजे 32 वर्षे आपण व्याख्यानं दिलीत, मनामनात शिवचरित्राची पेरणी केली, प्रचंड लेखन केलं, यातून पुढे आपल्याला भरपूर पैसाही मिळाला. पण पुस्तक लेखनातून मिळालेले, व्याख्यानमालेतून मिळालेले पैसे आपण मुक्त असताना समाजकार्य करणाऱ्या संस्थांना वाटून टाकले. आपण वक्ता दशसहस्रीशू तर होताच, पण या श्लोकातील जे पुढे म्हटलंय की दाता भवती वानवा, असे दातेही आपण झालात. हे आपलं सगळं कार्य पाहिलं म्हणजे थक्क व्हायला होतं. आपला देह चंदन झाला, चंदनासारखा झिजला. हे चंदन उगाळलं तर शिवचरित्राचाच पवित्र गंध येतो. कविवर्य बाभव बोरकरांच्या शब्दात सांगायचं तर, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून फाके शुभ्र वाऱ्यासारखे, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा. असं आपलं जीवन आहे. बहुत काय सांगावं. आपल्याबद्दल एवढंच म्हणतो की या समहा आपल्या भावना खऱ्या असल्या, त्यामध्ये तळमळ असली तर त्या अपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचतातच असं म्हटलं जातं. मलाही म्हणूनच माझ्या या भावना आपल्यापर्यंत पोहोचतील असा विश्वास आहे. आपल्याला मानाचा मुजरा, कृपया आपण तो स्वीकारावा. मंडळी, बाबासाहेबांना लिहिलेलं आणि माझ्या भावना व्यक्त करणारं हे भावपूर्ण पत्र आपल्यालाही नक्कीच आवडलं असेल असं मला वाटतं. तर आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

Sagittarius.

0: तुमचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरो
3: कार्यक्रमात आता ऐकूया शैलेंद्र यांचं गीत कल आज और कल या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी
4: हम जब होंगे 60 साल के और तुम होगी 55 की बोलो प्रीत निभाओगी ना तब भी अपने बचपन की
5: क्या क्या क्या

0: 啦啦啦啦啦啦啦啦啦啦啦啦啦啦啦啦啦啦啦啦啦啦。अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कुमार साधो यांनी गायलेलं गुलाम या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. नितीन रायगुवार यांच्या गीताला संगीत दिलं आहे जतीन ललित यांनी.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक। तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे।
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने।
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 02352-4726-2626 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर।
2: हे गीत आपण ऐकणार आहोत येसुदास, बनेश्री सेनगुप्ता आणि हेमलता यांनी गायलेलं। गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन। चित्रपट आहे दुल्हन वही जो पिया मन भाए

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी प्रदीप यांचं गीत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात हरिदर्शन या चित्रपटामधलं.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरो
3: संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया गोपी या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांच्या आवाजात ही शब्दरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा
3: कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं असद भूपाले यांचं गीत या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं आणि हे गीत ऐकूयात इन्सान और शैतान या चित्रपटामधलं

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: लता मंगेशकर यांनी गायलेलं शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित असलेलं मौसम या चित्रपटामधलं गीत गुलजार यांची शब्दरचना संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: आजकाल एवढी गर्दी कशी काय
4: अगं मी रेडिओ विश्वास

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कॉम्प्लेक्स चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात संगीतकार राहुल देव बर्मन

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हावडा ब्रिज या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. कमाल जलालाबादी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे ओ पी नय्यर यांनी.

0: पार हो गई।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं बावरजी या चित्रपटामधलं। ही शब्दरचना आहे कैफे आझमी यांची। संगीतकार मदन मोहन।

0: वापस दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स
3: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका ओठावरली गाणी सादर करते विकास भावे दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर
4: आय दिन बहार के या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात गीतरचना आनंद बक्षी यांची संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल

0: पाहिजे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे दो जासूस या चित्रपटामधलं. हसरत जयपुरी यांचं गीत ऐकूया मोहम्मद रफी आणि मुकेश यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया, कटी पतंग या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुमचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर राज आपण लग्न कधी करायचं
3: अगं गौरी लग्न तर करूच पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना
2: आणि तुझं काय आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना
3: मग आता पुढे काय करायचं
4: आता काय करायचं ते मी सांगते राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग
3: पण मग संपर्क कुठे करायचा
4: अगदी सोपं आहे रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर
2: हे छान झालं म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार
3: चला म्हणजे माझी सुटका झाली
5: ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये भाई भाई या चित्रपटामधलं गीत राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना संगीत दिला आहे मदन मोहन यांनी

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात. संगीतकार बप्पी लहिरी यांच्या सोबत आशा भोसले यांनी गायलेलं ही शब्दरचना आहे इंदिवर यांची. हे गीत ऐकूयात गैर कानोनी या चित्रपटामधलं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: आणि चांगला परतावा कुठे मिळेल
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना
4: हो आहे ना ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज
3: वा आणखी काही खास
4: हो आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888 विश्वास बँक तुमच्या विश्वासाची बँक
5: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेले गीत चित्रपट एक मैं और एक तू हे गीत आहे आनंद बक्षी यांचं संगीतकार राहुल देव बर्मन

0: बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर,
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं, आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जिद्द या चित्रपटामधलं गीत। आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे राम उगावकर यांचं, संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी।

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत या मराठीची या नगरी या चित्रपटामधलं वसंत कानेटकर यांचं गीत. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं कांचन गंगा या चित्रपटामधलं हे गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नमस्कार, मी स्वप्नील जोशी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं. अमर भोपाळे चित्रपटामधलं हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे कलंक शोभा या चित्रपटामधलं. शब्दरचना मधुसूदन कालेलकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500. रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 25 ऑगस्टच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. जपानमध्ये 5.9 रिश्टर स्केल भूकंप, 30 हून अधिक नागरिक जखमी. पूर्व जपानसह राजधानी टोकियो परिसराला रविवारी पहाटे 5.9 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यामध्ये 30 हून अधिक नागरिक जखमी झाले. या भूकंपामुळे सुनामीचा कोणताही धोका निर्माण झालेला नाही अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. जपानच्या हवामान संस्थेच्या माहितीनुसार या भूकंपाची प्राथमिक तीव्रता 5.9 नोंदवली गेली असून त्याचे केंद्र दक्षिण इबाराकी प्रांतात 70 किलोमीटर खोलीवर होते. अमेरिकी भूगर्भीय सर्वेक्षणाने याची तीव्रता 5.8 नोंदवली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेनुसार टोकियोमध्ये 15, सायतामामध्ये 9, कानागावमध्ये 8, चिबामध्ये 4 आणि इबाराकीमध्ये 1 असे एकूण 37 जण जखमी झाले. भूकंपामुळे टोकियो आणि नारिता विमानतळाला जोडणाऱ्या एक्सप्रेस ट्रेन आणि स्थानिक रेल्वे सेवेवर काही काळ परिणाम झाला. आता वळूया पुढील बातमीकडे. आयात साखर 15 ऑक्टोबरपर्यंत येत्या काही दिवसात भाव घसरणार. सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत असताना ही वाढ रोखण्यासाठी आवश्यक असणारी आयात ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे केंद्र सरकारच्या आयात निर्णयाचा बाजारावर परिणाम दिसू लागला आहे. कारखाना पातळीवरील साखरेचे भाव किलोमागे सुमारे 10 रुपयांनी कमी

0: झाले असून याचा परिणाम लवकरच घाऊक आणि किरकोळ बाजारात दिसेल अशी माहिती दि बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशनने रविवारी दिली. साखरेच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने पहिल्या टप्प्यात 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. आयात होणाऱ्या साखरेच्या काही खेपा 15 ऑक्टोबर पर्यंत भारतीय बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र त्या काळात नेमकी किती साखर उपलब्ध होईल हे सध्या स्पष्ट सांगता येणार नाही. भारतासाठी सध्या ब्राझील हा प्रमुख स्रोत असून थायलंड पारंपरिक पुरवठादार असला तरी तेथेही तुटवड्याची स्थिती आहे. ब्राझीलहून भारतात साखर पोहोचण्यासाठी साधारण 40 ते 45 दिवस लागतात अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष प्रकाश नाईक नवरे यांनी दिली. आता वळूया पुढील बातमीकडे. युवकांनो संविधानाची ताकद ओळखा, मंथन फॉर युथ मध्ये मुख्यमंत्र्यांचे आवाहन. आपल्या संविधानाने भारताला अत्यंत भक्कम लोकशाही व्यवस्था दिली आहे. याच व्यवस्थेच्या ताकदीमुळे गुजरातमधील रेल्वे स्थानकावर चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. नगरसेवक होण्याचाही विचार न केलेला माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो. येथे बसलेल्या कोणत्याही युवकाने मनाशी पक्के ठरवले तर आपले संविधान आणि लोकशाही व्यवस्था त्यालाही मुख्यमंत्री बनवल्याशिवाय राहणार नाही. ही संविधानाची ताकद आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जनमंथनतर्फे आयोजित मंथन फॉर युवा या उपक्रमाच्या रेशीमबाग मैदानावर रविवारी आयोजित समारोप समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. त्यावेळी उपस्थित हजारो जेनझी युवकांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला, प्रश्नांची उत्तरे दिली. राजकीय प्रवासातील आठवणी सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन मी राजकारणात आलो. ज्या विचारधारेच्या पक्षात मी काम करत होतो त्या पक्षाची सत्ता येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. आता वळूया पुढील बातमीकडे. सिडकोत कानबाई मातेची विसर्जन मिरवणूक, ढोल ताशांच्या गजरात भाविक सहभागी. सिडको परिसरासह नाशिक शहरात नोकरी रोजगार कामधंद्यासाठी खानदेशातील मंडळी आली आणि येथेच कायमस्वरूपी स्थायिक झाली. त्यामुळे खानदेशातील सण उत्सवांसह पारंपरिक रूढी परंपरा जपत असतात. याच पार्श्वभूमीवर सालाबादाप्रमाणे यंदाही सिडको परिसरात कानबाई मातेचा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा होत असतो. यंदाही विविध घरांमध्ये कानबाई मातेची स्थापना करण्यात आली असून सोमवारी तिची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. उत्सवानिमित्त रविवारी कानबाई मातेची स्थापना करून मुख्य पूजन करण्यात आले. यावेळी गोड नैवेद्य तसेच पारंपरिक रोट अर्पण करण्यात आला. सोमवारी झालेल्या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत भाविक सहभागी झाले असून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. उत्तमनगर बसस्थानकापासून सकाळी 8:30 मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर साईबाबा नगर कालिका मंदिर हिरेशाळा या मार्गाने मिरवणूक पाटील नगर येथील शाळेच्या परिसरात पोहोचली. कानबाई मातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. या विसर्जन मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधला ग दि माडगुळकर यांचा. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मधुचंद्र या चित्रपटामधलं गीत. महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत आहे. ग दि माडगुळकर यांचं गीताला संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे रानपाखरं या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे पाटलाची सून या चित्रपटामधलं कृष्णा कल्ले यांनी गायलेलं गीत. कवी संजीव यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत वैजयंता या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे नेताजी पालकर या चित्रपटामधलं जगदीश खेवूळकर यांचं गीत। गीताला संगीत राम कदम यांनी दिलंय, तर हे गीत ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि पुष्पा पागधरे यांच्या आवाजात।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: 8 लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं ऐकूया मालती पांडे यांच्या आवाजात. ग.दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.
1: दगळाचा देव छन्नी हातोळ्याचा घावं

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आपण ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, मी डॉक्टर हरी कुलकर्णी आजच्या आपल्या वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि नेहमीप्रमाणेच आपल्यासोबत आहेत कविताजी गायधनी. कविताजी नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार हरिभाऊ. आपल्या संस्कृतीत तर राखी पौर्णिमा, रक्षाबंधन हे जवळपास सगळ्या प्रांतांमध्ये साजरं केलं जातं. म्हणजे उत्तर भारतीय असो, दक्षिण भारतीय असो, सगळीकडे ही राखी पौर्णिमेची परंपरा आहे आणि चांगली रूढ प्रचलित आहे.
0: हा जो काही तुम्ही रक्षाबंधन, हा बंधन, हा जो काही भाग आहे ना, हा इतका सुंदर आणि महत्वाचा असतो ना की एक हे ना की तिनके का सहारा आपण म्हणतो ना. तुम्हाला माहिती का, मला असं वाटतं आपण रामायण सिरियल जेव्हा होती ना तेव्हा त्यात सुद्धा दाखवलं होतं की सीता अशोक वनामध्ये असते आणि जेव्हा जेव्हा रावण तिला भेटायला येतो
1: तेव्हा काडीने ती,
0: हा एक गवताची काडी फक्त ती. आणि त्याचं कारण असं की ती भूमिकन्या आहे ना आणि त्या भूमीतूनच ही काडी सुद्धा गवत सुद्धा उगवतं. म्हणजे ते गवत म्हणजे तिचा भाऊ आहे,
1: भाऊच.
0: आणि हे जे रक्षाबंधनाचं रक्षण करण्याचं जे नातं आहे ना ते खूप अप्रतिम आहे, खूप छान आहे.
1: आणि तुम्ही छान एकदम उदाहरण दिलं अगदी, म्हणजे ते एक आपला दाखलाच आहे तो रामायणामधला. खरं म्हणजे राखी बांधण्याचा अर्थ म्हणजे की प्रेमरूपी बंधनात दोघं बहीण भावंडांनी राहायचं, तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारायची. खरं म्हणजे रक्षणाची जबाबदारी स्वीकारायची म्हणजे बहीण दुबळी आहे असं नसतं खरं म्हणजे, पण ती एक प्रेमाने बांधलेली बांधिलकी असते आणि भावाच्या कर्तृत्वावरती एक ठाम विश्वास असतो की मग तो मोठा भाऊ असो की लहान भाऊ असो की भाऊ आहे आपला, आपल्याला बघायला.
0: कविताजी खरं तर मी असं म्हणेल आजच्या काळात तर भावालाच बहीण रक्षण करते असं म्हटलं तरी हरकत नाही.
1: आई करी तशी परिस्थिती.
0: म्हणजे मी आताच्या याच्यातलं माझ्या घरातलं उदाहरण देऊ शकतो. माझी मुलगी जी आहे ना
1: बर
0: ती एक टॉमबॉय सारखी आहे. म्हणजे शाळेमध्ये सुद्धा कोणा मुलीला जर कोणी मुलाने त्रास दिला तर त्या मुली हिच्याकडे यायच्या आणि हिला सांगायच्या. त्याच्यामुळे रक्षण आणि हा जो काही विषय ना हे
1: वेगळा.
0: हा पण आजकाल तर बहिणी सुद्धा तेवढ्याच स्ट्रॉंग आहेत आणि तेवढ्याच अर्थात जगामध्ये आपल्याला आज सुद्धा वेगवेगळ्या घटना घडताना दिसतात, सगळं काही दिसतं. त्यामुळे हा भावनिक याच्यामधला जो धागा आहे ना
1: तो महत्वाचा आहे.
0: तो त्या म्हणजे कचकड्याच्या किंवा वेगवेगळं काहीतरी लिहिलेल्या अशा राखींपेक्षा सुद्धा तो धागा महत्वाचा आहे.
1: अदृश्य आहे पण तो आहे 100% असं आहे खरं म्हणजे. आणि तो एक विश्वास आहे, म्हणजे त्या नात्यामधला विश्वास म्हणून ती खरं राखी पौर्णिमा असते. आणि तेवढंच म्हणजे बहीण दुबळी आहे का नाही आहे, स्ट्रॉंग आहे की नाही आहे, त्यापेक्षाही तिचा तो जो भावावरचा विश्वास आहे किंवा भावाप्रती जी एक तिची भावना असते की त्याचा उत्कर्ष व्हावा, त्याला सुख मिळावं, त्याला आनंद मिळावा, ह्याच्यासाठी ती त्याचं औक्षण करत असते. आणि हे खरं सांगायचं तर एक निमित्त असू शकतं की हे राखी बांधणं आहे, पण मुळात जो बंध दोघांमधला असतो तोच जास्त महत्वाचा आहे मला असं वाटतं. त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी हे नातं अगदी घट्ट असतं आणि त्या सणातून एक मित्रत्वाची भावना, स्नेहाची भावना, परस्परांबद्दलचा प्रेम, विश्वास हे वाढीस लागावं हाच त्याच्या मागचा उद्देश आहे मला असं वाटतं.
0: तुम्हाला सांगू का, पूर्वीच्या काळी म्हणजे सासुरवास असायचा बहिणीला आणि कधी भावाकडे येणं हे जमायचं
1: नाही,
0: किंवा भावालाही जाणं
1: योग्य होय.
0: हा मग त्या याच्यामध्ये कुठेतरी जाण्यासाठी म्हणून म्हणा
1: जागा पाहिजे
0: आणि हाच संदर्भ आज सुद्धा देता येईल. आज स्त्री स्वातंत्र्य असलं काही असलं तरी आज कामामध्ये एवढे बिझी असतात बहीण भाऊ, निदान या निमित्ताने भेटणं होतं, नाही भेटणं झालं ना तर सकाळी सकाळी किमान
1: मेसेज तरी,
0: हा मेसेज होतो, बोलणं होतं. आणि ती जी काही भावनांमध्ये गुंतून राहण्याची जी काही प्रक्रिया आहे ना
1: ती छान असते,
0: ती यामुळेच एक पुढे नेता येते असं
1: आनंददायी असते ती. आणि आपल्या इतिहासामध्ये धार्मिकतेमध्ये आहेतच अशा घटना की जसं द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला म्हणजे अर्थातच श्रीकृष्णाला शेल्याची चिंधी बांधली होती म्हणजे, आणि वस्त्रहरणाच्या प्रसंगी द्रौपदीचं श्रीकृष्णाने केलेलं रक्षण म्हणजे खरं म्हणजे नुसत्या कथा नाहीत ना, त्यातनं जी बांधिलकी निर्माण झालेली असते. आता ते तर मानलेलं पहिलं नातं होतं. म्हणजे ही बांधिलकी शिकणं जास्ती महत्वाचं आहे मला असं वाटतं. फक्त औक्षण किंवा ओवाळणी यापुरती राखी पौर्णिमा सीमित नसते, तर आयुष्यभराने एकमेकांनी एकमेकांना बांधून घेणं किंवा बांधिलकी हे प्रेमाचं बंधन जास्ती महत्वाचं आहे मला असं वाटतं. आज जिथे अगदी आपण खूप ठिकाणी बघतो की पैसा म्हणा किंवा मान अपमान ह्याच्यामुळे म्हणा बहीण भावांमध्ये वितुष्ट आलेलं असतं, तर अशा या कथांमधून आपण खरं काय शिकायला पाहिजे हे महत्वाचं आहे. म्हणजे अशी पार्श्वभूमी आजकाल ठिकठिकाणी दिसते, मग त्यातनं आपण काय शिकतो या सणांमधनं हे महत्वाचं आहे, नाही का?
0: असे ना कित्येक दाखले देता येतील की ज्या प्रसंगामध्ये बहीण भावांमध्ये कोण लहान कोण मोठ यापेक्षा सुद्धा दोघांमधलं नातं किती सुदृढ आहे याकडे आपल्याला म्हणजे लक्ष द्यायला हवं. खरंय,
1: म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या एकूण चरित्रामध्ये आपण बघतो की विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांचं जेव्हा म्हणजे देहत्याग करायचं ठरतं तेव्हा त्यांनी मुक्ताला उचलून निवृत्तीनाथाच्या ओटीत घातलंय आणि आईनी सांगितलंय की निवृत्ती तू ह्या मुक्ताला सांभाळ बाबा, कारण हिला उणं आधी काही सहन होत नाही, भयंकर कणखर स्वभावाचे सणकांडीच म्हणत होते मुक्ताबाईंना. आणि निवृत्तीनाथांनी देखील आपल्या या लहानशा मुक्ताला वडिलांसारखं सांभाळलेलं आहे, आई वडिलांना दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे. खरं तर निवृत्तीनाथ मुक्ताताईंचे गुरु, पण त्याआधीही त्यात म्हणजे बहीण भावांचा प्रेमाचा ओलावा त्यांच्या नात्यात आहे आणि मग गुरुची पायरी झालेली आहे. आणि हीच बहीण जेव्हा ज्ञानेश्वरांसाठी ताटीचे अभंग लिहिते तेव्हा ती किती वेगळ्या भूमिकेत शिरताना दिसते. म्हणजे दोन्ही प्रसंगी आपण बघू शकतो की एकमेकांचा उत्कर्ष, एकमेकांचा प्रेमाने सांभाळ किंवा एकमेकांना समजून घेणं, सदैव पाठीशी उभं राहणं, हे खरं तर बहीण भावाचं नातं आहे, नाही का?
0: खरंय खरंय, खरं तर म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं ना तसंच आहे. अगदी आपण अनेक वेळेला म्हणतो ना स्त्री ही अनंत काळाची माता, क्षणाची स्त्री आणि अनंत काळाची माता, ही बहीण जी आहे ना ही सुद्धा तशीच आहे.
1: तसंच आहे,
0: म्हणजे अगदी लहान असतानाच दोन तीन वर्षाच्या बहीण भावांचं आपण उदाहरण घेतलं ना
1: तर
0: तिथे सुद्धा तेच आहे. म्हणजे आपल्या वाटीतला एक दाणा काढून ते भावाच्या तोंडात टाकेल, हे जे काही नातं आहे ना हे भावाभावांमध्ये
1: नाही नाही सापडत.
0: भांडणं कितीही झालीत ना तरी सुद्धा ती बाहेरच्याशी भांडताना माझा भाऊ आहे म्हणून जे भांडेल ते इतर ठिकाणी नाही दिसत.
1: मला चांगलं आठवतं माझे जुळे आहेत मुलं, एक मुलगा एक मुलगी, तर तिला शाळेत एखादं चॉकलेट मिळालं ना तरी ती घेऊन यायची अर्ध त्याला देण्यासाठी, हा मात्र गट्टम करून टाकायचा तिच्या वाटचं. पण म्हणजे हे काही शिकवायला लागत नाही, बहीण भावाचं नातं शिकवायला लागत नाही, ते अंगभूत येतच. म्हणजे मला असं वाटतं तो एक गर्भाचा संस्कार असतो किंवा त्या शब्दाचाच एक संस्कार असतो, त्याच्यामुळे अगदी ते नातं एक खरंच वेगळंच आहे. आपण इतिहासातल्या दाखल्यांविषयी बोलत होतो हरिभाऊ, तर बुंदेलखंडातले शूर सरदार अनिरुद्ध आणि त्यांची बहीण सारंधा ही कथा पण किती प्रसिद्ध आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्या दोघांच्या म्हणजे उच्च प्रेमाचा दाखला येतो. म्हणजे युद्धामध्ये अनिरुद्ध पराभूत होऊन परततो तेव्हा ही बहीण त्याला त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देते आणि सांगते की पराभव स्वीकारून आजपर्यंत कोणीही आपल्यातलं परत आलेलं नाही आहे, तू परत जा, जिंकायला हवायस तू, तू जिंक आणि परत ये तरच तुला मी घरात घेईन. आणि खरंच त्याच्यानंतर अनिरुद्ध युद्धावर जातो, युद्ध जिंकून मग घरी येतो आणि मग मात्र सारंधा त्याचं अगदी प्रेमाने स्वागत करते. म्हणजे शेवटी भावाचा उत्कर्षच तिने बघितलेला आहे या कथेत सुद्धा. त्याच्यामुळे मला असं वाटतं बहीण भावाचं नातं हे अगदी सिद्ध होत आलेलं आहे.
0: तुम्ही उदाहरणं जे आतापर्यंत दिलीत ना ते अगदी म्हणजे कृष्ण द्रौपदी झालं, मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर किंवा निवृत्तीनाथांचं झालं, तुम्ही आत्ताच जे उदाहरण दिलं ते सारंधा आणि अनिरुद्धचं दिलं. पण अजून एक असं उदाहरण आहे बरं का, की बघा शूर्पणखा आणि रावण हे पण बहीण भाऊ, पण त्या शूर्पणखेचा झालेला अपमान त्यासाठी रामायण घडलं.
1: पण एक आहे ना की बहीण भावाचं नातं हे किती चांगल्या पद्धतीसाठी पुढे येतं हा पण एक भाग आहे, नाहीतर मग रामायण घडतच. पण म्हणजे लहानपणापासून तुम्ही जसा उल्लेख केला तर भावाबरोबर केलेल्या लुटूपुटूच्या लढाया, त्या भातुकलीच्या खेळामधल्या कच्च्या पोळ्या भावाला खाऊ घालणं, एक भाऊच खाऊ शकतो हे मात्र अगदी खरंय. इथपर्यंतचे सगळे प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहिले तुम्ही जेव्हा लहानपण म्हणलात तेव्हा. आणि मोठा भाऊ असेल तर तो जितक्या समर्थपणे बहिणीची जबाबदारी घेतो तितकाच समर्थपणे धाकटा भाऊ पण बहिणीची जबाबदारी उचलतो. आणि खरं म्हणजे ह्याच्यात काहीच अपेक्षा नसते, म्हणजे आपल्या भावाचं सुख उत्कर्ष आरोग्यदायी आयुष्यमान हे तिला हवं असतं आणि आपल्या बहिणीचं सुख हे भावाला हवं असतं, त्याच्यामुळे हे फार वेगळं नातं आहे खरंच.
0: अहो कसं आहे, कितीही कणखर भाऊ असला आणि काहीही नातं अगदी भांडाभांडी करणारा असला तरी सुद्धा जेव्हा त्या बहिणीची लग्नाची वेळ येते ना,
1: अगदी अगदी,
0: तेव्हा मोठा भाऊ असो नाही तर धाकटा भाऊ असो, जसं बापाचं हृदय भरून येतं ना तसंच या भावाचं सुद्धा होतं बरं का. इतर वेळेस तो अतिशय कणखर असणारा तिथे मात्र त्याचे डोळे भरून
1: येतात,
0: असंच ते असतं.
1: आणि किती प्रेमाचं होतं मग आपल्या लहानपणापासूनचं हे नातं, ते त्याला दिवसभर आठवत राहतं. आणि नंतरच्या काळात सुद्धा आपण बघतो की लग्न झालेल्या बहिणीकडे जाणं हा म्हणजे भावासाठी पण आनंदाचा क्षण असतो आणि बहिणीसाठी पण आनंदाचा क्षण असतो. त्याच्यामुळे मग ते लहानपणीचं अर्ध चॉकलेट, तिचा घेतलेला गालगुच्छा, तिच्या रिबिनी सोडणं, तिचं बोज काढणं, अशा अनेक अनेक आठवणी ह्या निमित्ताने दोघांच्याही मनात येत असतात आणि ह्या लग्नाच्या वेळेसच जास्त त्रास देतात बरं का मला असं वाटतं. कारण आयुष्यातलं सगळ्यात सुखद आणि गोड काळ म्हणजे भाऊ बहिणीचं नातं आहे मला असं वाटतं, नाही का.
0: खरंय खरंय, तुम्ही हे जे असं सगळं दोन्ही नात्यांचं सांगितलं ना, अर्ध चॉकलेट वगैरे, रेबिणी सोडणं, बोज कारण, हा मला, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं माझ्या बहिणी मोठ्या त्याच्यामुळे आईच्या ठिकाणी मला खूप चांगलं आठवतं. मी किती लहान असेल, वर्षाचा असेल मला आठवत नाही, कदाचित मी अगदी 2-2.5 वर्षाचा असेल. माझ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं ते,
1: अरे बापरे,
0: आणि माझ्या वडिलांनी तिथे तिच्याकडे नेलं, तिने मला जवळ घेतलं वगैरे, एवढं मला अतिशय
1: आठवत,
0: चांगलं आठवतं. आणि मला असं वाटलं ही कोण बाई आहे आपल्याला घेते ती माझ्या, मला आठवणारी माझ्या बहिणीची पहिली भेट. पण ती आज जेव्हा मला आठवते, मी जेव्हा तिच्याकडे, हो तो खूपच वेगळा. आज ती बहीण माझी 76 वर्षांची आहे.
1: अरे वा,
0: किती खरंच. पण ती माया आणि प्रेम जे
1: तेवढंच आहे,
0: ते तेवढंच आहे, असंच सगळं.
1: त्यांच्यासाठी पण या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा त्यांना, असाच भाऊ त्यांचा, दोघांमधलं प्रेम छान राहो अग्नी. अर्थात पूर्वी हे जे रक्षाबंधन होतं ते घरातल्या सगळ्या सदस्यांसाठी होतं, म्हणजे फक्त बहीण भावांसाठीच नाही तर रक्षासूत्र घरातल्या सगळ्या लोकांना बांधलं जायचं. आणि कापसाच्या सुताच्या नवसुती करून त्याच्यावरती गाठी मारल्या जायच्या आणि एकेका देवाची तिथे स्थापना व्हायची त्या गाठींवर, म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य ह्या देवतेंचं आवाहन करून ते पहिल्यांदा देवाला वाहिलं जायचं आणि नंतर तर ते घरातल्या माणसांच्या मनगटावर बांधलं जायचं. म्हणजे हे रक्षासूत्र हा महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे मला असं वाटतं.
0: खरंय खरंय, रक्षासूत्र हाच खरं तर या राखी पौर्णिमेच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे आणि त्यानिमित्ताने या नात्यांमधलं प्रेम वृद्धिंगत व्हावं हा सगळ्यात मोठा विचार या सगळ्या सणांमधून पोहोचलेला
1: असतो. पण
0: कविताजी, पुन्हा परत मला आता वेळ सांगते,
1: तुमचं लक्ष पहिल्यांदा घड्याळाकडेच असतं हरिभाऊ,
0: हे राखी पुराण जे आहे
1: त्याचं थांबवणारच आहात म्हणजे तुम्ही.
0: तुम्हाला सुद्धा मी या राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. तुमच्याही बहीण भावंडांमधलं प्रेम असंच हे वृद्धिंगत राहो अशी आपण आपल्या श्रोत्यांना पण शुभेच्छा देऊया.
1: माझे तर दोन्ही भाऊ इथेच आहेत त्याच्यामुळे
0: क्या बात,
1: ते राखी पौर्णिमेला येतच असतात.
0: क्या बात आहे, क्या बात. आणि मग आता आपण श्रोत्यांना सुद्धा सांगूयात की ऐकत रहा
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर मोघे यांचं गीत राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, श्रीकांत पोवळे यांचं श्रीमान बाळासाहेब या चित्रपटामधलं हे गीत ऐकूया। सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात गीताला संगीत दिलं आहे मोहम्मद रफी यांनी।

0: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमातही भक्ती गीतरचना ऐकणार आहोत ग. दी माडगुळकर यांची, कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत आहात रेडिओ विश्वास. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेला जगदीश खेवडकर यांचं गीत. ऐकूया संसार या चित्रपटामधलं हे गीत. आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची भक्तिरचना कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे निवडुंग या चित्रपटामधलं कवी ग्रेस यांचं गीत, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर डी एल रामटेके. पशुधन या अंतर्गत उन्हाळ्यामध्ये पशु व पक्ष्यांचे कसे संगोपन करावे या विषयावर आपल्या समोर मार्गदर्शन करणार. शेतकरी बंधूंनो, पशुधन म्हटले की यामध्ये पक्षी व जनावरे येतात. उन्हाळ्यात तापमान 35 सेल्सिअस पेक्षा जास्त वाढते व त्यामुळे जनावरावर उन्हाचा ताण पडतो व वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाचा प्रतिकार करावा लागतो. तसेच या दिवसात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. म्हणूनच उन्हाळ्यात व्यवस्थापन करणे शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना कठीण जाते. शारीरिकदृष्ट्या जवळजवळ सर्व पाळीव प्राण्याचे शारीरिक तापमान 100 फॅरनाईट ते 103 फॅरनाईट असते. उदाहरणार्थ सांगावे झाल्यास गायीचे तापमान 101.6 फॅरनाईट, म्हशीचे तापमान 100 फॅरनाईट, घोड्याचे तापमान 100.6 फॅरनाईट, तर बकरी मेंढीचे तापमान 102.6 फॅरनाईट, कुत्र्याचे तापमान जर बघितले तर 101 फॅरनाईट असते, तसेच कोंबडीचे तापमान बघितले तर 107 फॅरनाईट असते. उन्हाळ्याच्या दिवसात जसे जसे बाह्य वातावरणातील तापमान वाढते त्यावेळी जनावरांची शारीरिक तापमान सहन करण्याची शक्ती कमी होते. अशा वातावरणात एकाएकी शारीरिक तापमान वाढून म्हणजेच 105 ते 106 फॅरनाईटच्या वर गेल्यामुळे जनावरांचे तापमान एकदम वाढते. श्वासोश्वास, हृदयक्रिया जास्त तीव्र होतात, तोंडावाटे श्वास घेतात, लघवी करण्याचे प्रमाण कमी होते, शरीरातील क्षाराचे प्रमाण कमी होऊन रक्तदाब कमी होतो. या दिवसात हिरवा चारा नसल्यामुळे जनावरांमध्ये अशक्तपणा, तोंड कोरडे पडणे, दूध कमी देणे या दिवसात जास्त प्रमाणात आढळते. उन्हाळ्यात संकरित जनावरे व म्हशीपासून जास्त उत्पादन घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. जसे विशेषतः उष्ण व अति उष्ण हवामानाच्या प्रदेशात दुभती जनावरे 3 ते 4 वेळा धुवावीत, थंड पाणी वापरावे, जनावर शक्यतोवर थंड जागी बांधून ठेवावे, गोठ्यात असतील तर गोठ्यात जास्त प्रमाणात हवा खेळती राहावी, याकरिता भोवताली झाडे लावण्याची व्यवस्था करावी. क्षाराची कमतरता भरून काढण्यासाठी पाण्यातून प्रति लिटर 1 ते 2 ग्रॅम मीठ द्यावे किंवा 15 ते 20 ग्रॅम क्षार मिश्रण चाऱ्यातून द्यावे. शेतकरी बंधूंनो, गोठ्याच्या छतावर पाणी शिंपडल्यास तापमान कमी होते. दुभत्या गायी म्हशींना दूध काढण्यापूर्वी किंवा काढल्यानंतर थंड पाणी पाजावे. जनावरांना उन्हाच्या वेळात चरण्यासाठी फिरवू नये. जनावरांना चारा सकाळच्या थंड वेळी व संध्याकाळच्या वेळी द्यावा. पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था करावी. संकरित बैलापासून सकाळच्या थंड वेळी अथवा संध्याकाळी शेतीचे कामे करून घ्यावी. या प्रमाणात जर आपण उन्हाळ्यात त्यांची दक्षता केली तर असे आढळून आले की 20 ते 30% उत्पादन आपल्याला जास्त मिळू शकले. शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यामध्ये जनावरांना बरेच आजार होतात. त्यामध्ये सनस्ट्रोक, उष्माघात यामध्ये जनावरांमध्ये जे लक्षण दिसतात, जनावरांना हगवण लागते, मांसपेशी थरथर कापतात, चक्रा येणे, दूध कमी देणे, लवकर औषधोपचार न झाल्यास जनावर मृत्युमुखी पडतो. तसेच दुसरा, या दिवसामध्ये जनावराच्या नाकातील रक्तस्राव हा उन्हाळ्यात दिसून येतो. त्याचप्रमाणे कडक्या म्हणजे चामडीचा रोग अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांच्या कातडीवर किंवा चामडीवर दिसून येतो. शेतकरी बंधूंनो, वातावरणातील बदल व उष्णतेचे चढउतार या काळात जनावराची प्रतिकार शक्ती कमी होते आणि उष्णतेमुळे खाणे पिणे व्यवस्थित होत नाही. तसेच उन्हाळ्यात चाऱ्याची अडचण तीव्रतेने भासते. जनावर दिसेल ते खाद्य पदार्थ खातात, त्याद्वारे विषबाधा, पोटातील व्रण, चामडीचा दाह, हगवण अशा स्वरूपात आजार होतात. या उन्हाळ्या जनावरांना स्वच्छ चारा मिळेल तेवढा खावायला द्यावा. शेतकरी बंधूंनो, जसे आपण आज संगोपन पशुमध्ये म्हटलं त्याचप्रमाणे पक्ष्यांमध्ये पण उन्हाळ्यामध्ये पक्ष्यावर बराचसा ताण येऊ शकतो. जसं कोंबड्यांच्या बाबतीत सांगावे झाल्यास कोंबड्यावर उन्हाचा बराचसा ताण पडतो. यामध्ये अंड्या त्या जर कोंबड्या असल्यास तर अंड्यातील उत्पादन घटते. त्याचप्रमाणे अंड्याचे वजन 10% कमी होते. कोंबड्या अशक्त होतात, त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढते. उन्हाळ्यात कोंबड्यांच्या शरीरावरचे तापमान वाढते, श्वासोश्वास वाढतो, त्यामुळे कोंबड्या मरतात. ब्रॉयलर कोंबड्याच्या बद्दल सांगावे झाल्यास त्यांचे वजन कमी होतात. कोंबड्या खाद्य ज्या प्रमाणात खायला पाहिजे त्या प्रमाणात खात नाही आणि त्यामुळे त्यांचे वजन मिळत नाही. शेतकरी बंधूंनो, आपण यावर उपाय करू शकतो. अशा परिस्थितीत खुराड्यात किंवा छपरावर गवत पसरावे, त्यामुळे तापमान काही प्रमाणात कमी होते. छपराला पांढरा रंग दिल्यामुळे तापमानामध्ये फरक पडतो. तसेच छपरावर पाणी शिंपल्यास तापमान कमी होते. खुराड्याच्या बाजूने गोंडपाट किंवा पोती लावून ती पाणी शिंपून ओली ठेवावी. उष्ण तापमान वाढलेले असते तेव्हा कोंबड्यांच्या डोक्यावर किंवा शरीरावर थंड पाण्याचा फवारा मारल्यास मृत्यूसंख्या 5% तरी कमी होते. याप्रमाणे जर शेतकरी बंधूंना उन्हाळ्यामध्ये आपण काळजी घेतली तर पशुपक्ष्यामध्ये बराचसा फरक दिसून येतो.
1: कार्यक्रमात हे भक्तिगीत आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे साधी माणसं या चित्रपटामधलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत. कवी योगेश यांचं, संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

आणि कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पाठलाग या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात तांबडी माती या चित्रपटामधलं गीत. कवी योगेश यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया काळी बायको या चित्रपटामधलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. तुम्ही ऐकतात अर्थविश्व, रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण गेली अनेक वर्ष नाशिकमध्ये गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहोत. आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण आपण करत असतो. गेल्या आठवड्यात एका वाचकाने ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड म्हणजे नेमकं काय आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा याबद्दल प्रश्न विचारला. आणि त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सर्व श्रोत्यांना ॲग्रेसिव्ह हायब्रिडची कल्पना यावी यासाठी म्हणून आज ॲग्रेसिव्ह हायब्रिडवरती एका संकल्पनेवरती जरा थोडासा जास्त वेळ देण्याचा विचार आहे. कारण या प्रकारच्या योजनांमध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे सेबीने एक असा निर्णय घेतला की वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांनी आपल्या ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड या कॅटेगरीला वेगवेगळी नावं दिली आणि त्या नावांमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो. म्हणून सेबीने सर्व म्युच्युअल फंडांना त्यांच्या ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंडाचे नाव जर वेगळे असले तर ते बदलण्याची सक्ती त्यांच्यावर केली. आणि त्यामुळे बँक ऑफ इंडिया एक्सा मिड अँड स्मॉल कॅप असं नाव असलेली योजना बाजारात अस्तित्वात होती आहे, त्या योजनेचं नाव आता ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड होईल. मग दुसरी योजना ICICI प्रो इक्विटी अँड डेट फंड, या योजनेला सुद्धा आपलं नाव बदलावं लागेल. त्याचबरोबर HDFC हायब्रिड इक्विटी असं नाव असलेली HDFC म्युच्युअल फंडाची जी योजना होती त्या योजनेला सुद्धा आता HDFC ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड असं नाव करावं लागेल. मात्र ज्या योजनांनी नावं ठरवताना व्यवस्थित सेबीच्या नियमाप्रमाणे नावं दिली आपल्या योजनांना, त्या म्युच्युअल फंडांच्या योजनांच्या नावामध्ये काही बदल होणार नाही. उदाहरणार्थ बंधन ॲग्रेसिव्ह हायब्रिड, क्वांट ॲग्रेसिव्ह हायब्रिड किंवा एडलविज ॲग्रेसिव्ह हायब्रिड अशा प्रकारची जी नावं आहेत ती नावं बदलणार नाहीत, ती नावं कायम राहतील. परंतु UTI ॲग्रेसिव्ह हायब्रिड ज्यावेळेस बाजारात ही योजना आली 1995 साली त्यावेळेस त्यामध्ये 1995 या वर्षाचा उल्लेख होता. बिर्ला म्युच्युअल फंडाच्या सुद्धा या हायब्रिड योजनेमध्ये 1995 या वर्षाचा उल्लेख होता. तर काही जुन्या योजना त्यांची नावं बॅलन्स फंड अशी होती. ही नावं बदलल्यामुळे गुंतवणूकदाराचा गोंधळ निर्माण होऊ शकतो, तो होऊ नये म्हणून हा खुलासा करणं अत्यंत आवश्यक आहे की नावात काय आहे असं शेक्सपियर म्हणतो, पण नावातच सगळं काही असतं. आणि म्हणून एक विनोदी लेखक विया बुवा नेहमी असं म्हणायचे की नावातच सर्व काही आहे, गुलाबाच्या फुलाला गुलाबच्या ऐवजी जुलाब म्हणा बरं काय वाटेल लगेच. म्हणून नावं व्यवस्थित असली पाहिजे, योजनांची नावं व्यवस्थित असली पाहिजे. आणि म्हणून ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड अशी जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये सर्व म्युच्युअल फंडांच्या या प्रकारच्या योजनांची नावं सारखी राहतील आणि हे अत्यंत चांगलं आहे. त्यामुळे नावामुळे गोंधळ निर्माण होणार नाही. सर्वसाधारणपणे ॲग्रेसिव्ह हायब्रिड किंवा ॲग्रेसिव्ह असं का नाव दिलं, तर ॲग्रेसिव्हमध्ये एकूण गुंतवणुकीच्या 75% गुंतवणूक ही शेअर्समध्ये केली जाते. म्हणून या योजनांना ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड असं म्हणतात. मात्र त्याचबरोबर या योजनांमध्ये जी कर्जरोख्यांची गुंतवणूक असते त्या कर्जरोख्यातल्या गुंतवणुकीमुळे योजनेला व्याजाचं उत्पन्न मिळतं आणि शेअर्सच्या गुंतवणुकीमुळे योजनेला वेळोवेळी शेअर्सची विक्री करून नफा कमवता येतो. आणि म्हणून शेअर्स विक्री करून मिळवलेला नफा आणि कर्जरोख्यांमध्ये असलेल्या गुंतवणुका त्यातून मिळणारं व्याज या दोन्हीमधून योजनेच्या गुंतवणूकदारांना जर नियमित उत्पन्नाची आवश्यकता असली तर म्युच्युअल फंडाच्या योजना यामध्ये नियमित लाभांशाचं वाटप करतात. मात्र काही योजनांमध्ये जो बदल झाला ते सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. उदाहरणार्थ फ्रँकलिन इंडिया म्युच्युअल फंडाची जी ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड ही योजना आहे, ह्या योजनेमध्ये वर्षातून फक्त एकदाच लाभांश दिला जायचा, ज्याला आपण वार्षिक लाभांश वाटपाची परंपरा असं म्हणू. अलीकडे ह्या फंडाच्या व्यवस्थापकांनी वाटपाच्या बाबतीमध्ये काही धोरणात्मक बदल केले आणि वर्षातून एकदा लाभांश देण्याच्याऐवजी दरमहा लाभांश वाटप करण्यास सुरुवात केली. टाटा म्युच्युअल फंडाची टाटा ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड ही या ॲग्रेसिव्ह कॅटेगरीमधली पहिली योजना अशी होती की ज्या योजनेने सर्वप्रथम मासिक लाभांश वाटप करायला सुरुवात केली. परंतु काही कालावधीनंतर वाटपाचं प्रमाण खूपच कमी झालं, निव्वळ मालमत्ता मूल्य वाढत गेलं आणि त्यासमोर योजनेकडून वाटप खूप कमी होतं आहे असं गुंतवणूकदारांना वाटायला लागलं. कारण निव्वळ मालमत्ता मूल्यावरती जर उत्पन्नाचा दर काढला तर तो फक्त 3.5-4% पडायचा आणि त्यामुळे ह्या योजनांमधले अनेक गुंतवणूकदार नाराजीची भावना बोलून दाखवत होते. मात्र अलीकडे ह्या म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकांनी सुद्धा एक चांगला बदल केला की यामध्ये त्यांनी दरमहा आकर्षक लाभांश वाटप करायला सुरुवात केली आणि हा जर दर त्यांना कायम ठेवता आला तर साधारणपणे टाटा ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड गुंतवणूकदारांना 9-10% उत्पन्न आणि ते मासिक तत्वावर या उत्पन्नाचं वाटप होत आहे अशा प्रकारे वाटप करण्याला सुरुवात ह्या योजनेने केली आहे. मग या ठिकाणी आता महत्त्वाचा प्रश्न गुंतवणूकदारांच्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि तो प्रश्न म्हणजे कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये लाभांशाची हमी देता येत नाही ही जरी वस्तुस्थिती असली तरीसुद्धा या योजनेच्या व्यवस्थापकांना अनेक बंधने असतात आणि ती कसरत करून त्यांना लाभांशाचं वाटप करता येतं. आणि म्हणून लाभांशाचं वाटप करताना योजनेकडे डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस आहे की नाही हे योजनेच्या व्यवस्थापकांना ठरवावं लागतं, त्याचा विचार करावा लागतो. जर डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस नसला तर तो सरप्लस निर्माण करावा लागतो आणि तो निर्माण केल्यानंतरच मग योजनेला लाभांशाचं वाटप करता येतं. आता हे डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस असं जे म्हटलं जातं ते नेमकं ह्या योजनांच्या बाबतीत काय असतं, तर म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापक योजनेमध्ये असलेल्या पैशाची गुंतवणूक करतात आणि त्या पैशातून गुंतवणूकदारांना भांडवल वृद्धी मिळवून देतात आणि जर उत्पन्नाची गरज असेल तर उत्पन्नाचं वाटप करतात. पण मग उत्पन्न कुठून निर्माण केलं जातं, तर शेअर्स खरेदी विक्रीमध्ये जर नफा कमावला तरच लाभांशाचं वाटप करता येतं. मग वाटप करण्यासाठी जर शेअर्स विकलेच नाही तर वाटप करता येणार नाही. म्हणून जर नफा कमवला तरच वाटप करता येतं आणि त्यासाठी म्हणून शेअर्स खरेदी विक्री करून म्युच्युअल फंडांनी नफा कमवला पाहिजे. समजा एखाद्या म्युच्युअल फंडाच्या बाबत एखाद्या शेअर्समध्ये म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकाला असं वाटत असेल की ह्या शेअर्सची आज विक्री करण्याच्या ऐवजी वर्ष 2 वर्षानंतर जर विक्री केली तर चांगली भांडवल वृद्धी मिळू शकेल. अशा वेळेस त्या शेअर्समध्ये जर भांडवल वृद्धी झाली तर योजनेचं निव्वळ मालमत्ता मूल्य वाढतं. पण त्या योजनेचं निव्वळ मालमत्ता मूल्य वाढलेलं असताना सुद्धा हे वाढीव मूल्य गुंतवणूकदारांना लाभांशाच्या वाटपासाठी वापरता येत नाही आणि म्हणून मग निव्वळ मालमत्ता मूल्यामध्ये किती नेमकी भांडवल वृद्धी आहे आणि किती नेमकं लाभांश आहे याची आकडेवारी जाहीर होत नाही. परंतु जर डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस असला म्हणजे वाटता येईल एवढं लाभाधिक्य जर म्युच्युअल फंडाकडे असलं तर त्यामधून म्युच्युअल फंड लाभांशाचं वाटप करत असतो. मग अशा वेळेस नेहमी एक प्रश्न विचारला जातो की हमी असलेल्या योजनासुद्धा बाजारात आहेत इतर संस्थांच्या, त्यामध्ये इतके टक्के व्याज मिळेल अशी हमी असते. अशा वेळेस मग ज्या म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये जेव्हा लाभांशाची कुठल्याही प्रकारे हमी देता येत नाही मग म्युच्युअल फंडकडे का गुंतवणूक करायची? तर म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीमध्ये हमी जरी नसली तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जर त्याला उत्पन्नाची आवश्यकता असेल तर उत्पन्न कमवता येतं, त्याला भांडवल वृद्धी पाहिजे असेल तर भांडवल वृद्धी मिळवता येते, आणि ही भांडवल वृद्धी आणि हे उत्पन्न नियमित दर मिळावं असं वाटत असेल तर गुंतवणूकदारांनी ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड या योजनांचा विचार करायला हवा असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं.
2: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक तुमच्या यशाचा आधार.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात श्यामची आई या चित्रपटामधलं गीत. प्रल्हाद केशव अत्रे यांची गीतरचना आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जब्बार पटेल यांचं गीत सामना या चित्रपटामधलं. ऐकूया रवींद्र साठे, उषा मंगेशकर आणि श्रीराम लागू यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे भास्कर चंदावरकर यांनी.
4: सांगा मित्र हो, सांगा बंधू हो.

0: दूसरा कौन छोकरा ठीक से सुनो सुनता है
1: बाळ म्हणतो मला हवी आजोबा म्हणती मला हवी
0: आणि आई म्हणते

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अबोली या चित्रपटामधलं गीत. नाद हो महानोर यांचं गीत ऐकूया आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे निशिकांत सदाफुले यांनी.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.

0: टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
8: दिल ने पुकारा इस प्रोग्राम में सभी प्यारे श्रोताओं को प्रांजलि का प्यार भरा प्रणाम। दोस्तों, आज के प्रोग्राम में सुनेंगे कुछ ऐसे नगमे जो आधारित है घर इस विषय पर। हर किसी की चाहत होती है कि अपना खुद का एक घर हो, सपनों से भी सुंदर हो, जहां अपना परिवार हंसी खुशी से जीवन बिताए। ये घर बहुत बड़ा हो, ऐसी तमन्ना तो हर कोई रखता है, पर वो पूरी हो ना हो, छोटा सा घर तो होना ही चाहिए, ये तो हर कोई चाहता है। प्रेमी की तमन्ना होती है कि प्रेमिका के घर के सामने एक घर बनाऊं।

0: रहिए, सुनाते रहिए आपकी जिंदगी, आपकी आवाज। आज के प्रोग्राम में यही आपसे इजाजत लूंगी, फिर मिलेंगे अगले मंगलवार। नमस्कार।
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%।
2: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत।
1: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे।
3: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक।
4: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, मॉम की गुडिया या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं आनंद बक्षी यांचं गीत। संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी।

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: आवाज या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीत रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव वर्मन.

0: बोली तो
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि त्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं एक नजर या चित्रपटामधलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: और प्यार हो गया या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार आणि गायक स्वर आहे नसरत फतेह अली खान यांचा.

Pani pala pani tala nita, kanga dia da dia,

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात

0: ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन. वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
1: श्रद्धा सिन्हा यांनी गायलेलं रवींद्र रावल यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: हेही आपण ऐकलं हम आपके है कौन या चित्रपटामधलं. संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी.
1: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.
0: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अनोखी पहचान या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात मास्टरजी या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहरी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

0: आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
2: बिल या वस्तू कानातले,
3: पहिल्या पगारातून आईसाठी,
2: संधीची पळी,
3: बाबांना पूजेसाठी,
2: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
3: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
4: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: नमस्कार पालको माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो।
1: माझ्या पालक आणि बालमित्रांनो, सध्या आपण ऐकत आहोत अजिंक्य मी या प्राध्यापक प्रवीण नवणे लिखित पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा खास आपल्यासाठी। आजचा हा भाग 29। आजच्या कथेचं नाव आहे परमेश्वर प्रत्यक्ष भेटतो तेव्हा। हा परवाचा 11 जुलै 2006 चा पाऊस माझ्या अजूनही स्मरणात आहे। अचानक फोन येऊन धडकला, अहो तुम्ही सुखरूप आहात ना, मुंबईत धडाधड बॉम्बस्फोट होत आहेत। या फोनपर्यंत मला हे ठाऊक नव्हतं। ज्या स्थानकावर स्फोट झाले त्याच शहरात मी त्या क्षणी होतो। क्षणात काम बंद केलं, लगेच निघालो, घरचे वेध लागले होते। बाहेर आलो तर काय, सगळी मुंबापुरी भयभीत झालेली होती। काय घडतंय, काय घडणार आहे याचा पत्ताच नव्हता। प्रत्येकाला एकच घाई होती स्वतःचा मुक्काम गाठण्याची, म्हणून एकच झुंबड उडाली होती। लागोपाठ 6 बॉम्बस्फोट, खऱ्या खोट्या बातम्यांचा पूर, मला आलेला तो शेवटचा फोन, त्यानंतर अवघी फोन यंत्रणा सुरक्षेच्या कारणासाठी बंद करण्यात आली। अंधेरी कुठे, ठाणे कुठे, रेल्वे तर ठप्पच, बस सगळ्या भरभरून जात होत्या। रस्ते दुथडी धरून माणसांनी वाहणारे, मनातल्या मनात मी तयारी केली, आज रात्रभर फुटपाथवरच राहावं लागणार असं दिसतंय। उद्या उजाडलं तर उजाडलं, दुसरं हाते काहीच नव्हतं। अशा वेळी खिशात पैसे असून आपण किती कफल्लग आहोत याचा मला शोध लागला। वाचलेलं ऐकलेलं सारं शिक्षण पणाला लागून तेही परिस्थितीला शरण जातं। एकच भुंगा, घरी कसं पोचायचं, मुळात पोचू की नाही, ही आत्ताची भेदरलेली गर्दी काही वेगळं रूप तर धारण करणार नाही ना। आपलं प्रत्येक पाऊल असुरक्षिततेच्या दिशेनं चाललंय, नाही ना। पण मनामध्ये चिंता मात्र होती। कुठल्याही मार्गाने का होईना आणि कितीही महागड्या वाहनानं का होईना, मला घर गाठायचं होतं। अख्खं घर डोळ्यापुढे आलं। टीव्हीवर बातम्या पाहत आपल्या माणसांचं अजून घरी न येणं अनुभवणारं घर माझ्या नजरेसमोर आलं। सतत बेलकडे कान असणारे आईचे डोळे, बाबा केव्हा येतील या प्रश्नानं त्याच्या आईला अजून बेचैन करणारी मुलं, घड्याळात वाजून गेले रात्रीचे 11, धावणं

सारी मुंबई कोलमडून गेलेली. भरून येणाऱ्या टॅक्सीज, खिडक्या आणि दरवाजांना लोंबकळूनही शेकडोने उरलेली बस स्टॉपवरची माणसं, तीनऐवजी 7-8 जणांना कोबून भरणाऱ्या रिक्षा, नेहमीपेक्षा चौपटीनं पैसे घेणारी वाहनं. रिक्षा रिक्षा, टॅक्सी, हाक मारून घशाला कोरड पडली होती. तेवढ्यात अद्भुत कथेसारखं काहीतरी घडलं. अगदी पायाशी येऊन एक रिक्षा थांबली. अगदी रिकामी. साहेब, कुठे जायचंय तुम्हाला? मला काही कळेच ना. ठाणे ठाणे. बसा साहेब बसा. पैसे बिसे? ते विचारण्यालाही वेळ नव्हती. रिक्षा प्रचंड गर्दीतून वाट काढू लागली. अगदी अनपेक्षितपणे माझा प्रवास घराच्या दिशेने सुरू झाला. एवढ्या आफाट गर्दीत ही रिकामी रिक्षा माझ्यापर्यंत आलीच कशी? कोण हा देवदूत? नेईल ना बरोबर? पैसे किती मागेल? मध्ये वाटेत तर काही अडथळा येणार नाही ना. मित्रांनो, या कथेमध्ये पुढे काय झालं, लेखकाला नेमका काय अनुभव आला, ते आपण ऐकूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत बडे दिलवाला. या चित्रपटामधलं गीत शब्दरचना मजरूह सुलतानपुरी यांची. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत आहे होशियार. या चित्रपटामधलं इंदिवर यांची शब्दरचना ऐकूया. आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत. संगीतकार बप्पी लहरी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: ऐकूया बेटा ह्या चित्रपटामधलं समीर यांचं गीत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात, संगीतकार आनंद मिलिंद.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन. मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं. रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300-20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: आता आपण ऐकणार आहोत एक और सिकंदर. या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार, अलका याज्ञिक आणि मन्नाडे यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार राजेश रोशन.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती.
4: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. रसिकहो फ्लोआ म्हणजेच FLOA ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, दर भागामध्ये आपण जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकलेल्या व्यक्तींशी गप्पा मारत असतो. त्यामध्ये विविध वयोगटातल्या व्यक्तींचा समावेश असतो. बऱ्याच वेळेला काही विद्यार्थी असतात तर काही प्रौढ व्यक्तीसुद्धा यामध्ये सहभागी होत असतात. शैलेश लेले सर यांनी सुरू केलेलं हे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन, हे ॲप ज्यामध्ये आपल्या वेळेनुसार आणि कुठल्याही वयोगटातली व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने अतिशय माफक दरामध्ये या दोनही भाषा शिकू शकते. आणि आत्तापर्यंत घेतलेले अनुभव ह्या मंचाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. तर ह्याच अनुषंगाने आज माझ्यासोबत गप्पा मारायला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातगाव गोवित्री तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणाहून जोडला गेलेला आहे शुभम गरुड हा विद्यार्थी. तर तो इयत्ता 7वीमध्ये शिकतो. त्याच्या आतापर्यंतच्या जर्मन भाषेतल्या 3 लेवल पूर्ण झालेल्या आहेत. एकूणच त्याचा कसा होता हा प्रवास, या सगळ्याच विषयावरती आज आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्याचं स्वागत करते. शुभम, खूप मनापासून स्वागत तुझं.
5: थँक्यू मॅडम.
4: तर थोडं तुझ्याविषयी जाणून घ्यायला आवडेल मला. तुला कुठली भाषा आवडते किंवा कुठला विषय आवडतो?
5: मला गणित विषय आवडतो.
4: बरं, तुझे काय छंद आहेत त्याबद्दल थोडं सांगशील?
5: मला क्रिकेट खेळायला व चित्र काढायला आवडते.
4: पण हा झाला सगळा शाळेचा अभ्यास किंवा जे काही तू काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करतो त्याबद्दल, पण एखादी भाषा शिकणं आणि इतक्या कमी वयामध्ये शिकणं हे तू कसं ठरवलं आणि कधी ठरवलं?
5: 5वीत मॅडम मला समजली.
4: तू फारच छोटा होता असं नाही वाटत का तुला की आपण इतक्या कमी वयामध्ये ही भाषा शिकायला सुरुवात केली? तर काय गरज होती? आपण थोड्यावर मोठं झाल्यावरती शिकलो असतो असं नाही का कधी वाटलं?
5: कारण की मॅडम 5वी बसून म्हणजे लहानपणापासून आपल्याला सवय लागलं, मोठ्यापणे आवड नाही जात मॅडम.
4: अरे वा, छान. हे कोणी समजून सांगितलं तुला?
5: मीच बोललो नाही.
4: बरं बरं. तुमच्या शाळेमध्ये सांगायला आले होते का तुम्हाला की हा अशी भाषा शिकू शकतो, तुम्ही शिकू शकता वगैरे ह्याबद्दल काही?
5: हो मॅडम.
4: कोण आलं
5: होतं? क्लब तळेगाव दाभडे ना, तिथलं मॅडम आम्हाला संस्था आलेली, त्यांची टीम आलेली आणि त्यांना मग आमच्या मॅडमने आशा तेरवड्या मॅडमनी त्यांना सांगितले तुम्ही, म्हणजे त्यांनी आम्हाला वस्तू दिलेल्या शाळेत मॅडम म्हणल्या वस्तू देण्यापेक्षा ना भविष्यात आणि भविष्य आयुष्यभरात उपयोगी पडेल अशी एखादी ना परकीय भाषा शिकण्याची मुलांना मदत करू शकता का तुम्ही? मग त्यांनी ना मान्य शैलेश लेले सरांचा फ्लो संस्थेचा परिचय करून आम्हाला दिला आणि ते आमच्या शाळेत पण आले होते.
4: अच्छा, मग जेव्हा असं तुला शाळेतून माहिती मिळाल्यावरती मग तू घरी सांगितलंस का की अशी फॉरेन लँग्वेज आम्हाला शिकवणार आहे, मग पुढे काय झालं?
5: मम्मी पण हो बोलली आणि तिला पण खूप आनंद झाला. दुसरी आपण कोणती तरी परकीय भाषा शिकते म्हणून.
4: अच्छा बर. मग तुझा एकूणच हा सगळा प्रवास सुरू झाला की आपण ऑनलाईन शिकायचं जर्मन भाषा?
5: हो मॅडम.
4: मग जर्मन आणि फ्रेंच या दोन भाषा असताना तू जर्मनच का बरं निवडली?
5: कारण की इतर परकीय भाषांमध्ये परकीय भाषांच्या तुलनेमध्ये जर्मन भाषा म्हणजे सोपी आणि अवघड जात नाही आणि तिचा उपयोगही भरपूर होतो म्हणून.
4: अच्छा बर. हे शिकत असताना तुला काही अडचणी आल्या का?
5: रेंज नेटवर्कचा प्रॉब्लेम आला पण मी घरापासून दूर जाऊन म्हणजे मीटिंग जॉईन केली, व्हिडिओ बघितला त्याचा.
4: मग त्या अडचणी कशा सॉल्व्ह केल्यास तू? कोणी मदत केली तुला?
5: मॅडमनी पण असं सांगितलं, मम्मीनी पण मला खूप मदत केली, म्हणजे इकडे जा तिकडे म्हणजे जिथे रेंज आहे तिथे बस.
4: बर. आणि मग पहिल्या लेवलला किती मार्क मिळाले होते?
5: पहिल्या लेवलला मला 35 मार्क्स मिळालेले.
4: अच्छा. आणि मग दुसऱ्या लेवलला ऍडमिशन घेतली, मग थोडस अभ्यासक्रम अवघड होता का सोपाच होता?
5: पहिल्यांदा मॅडम मला वाटलं मला नाही जमू शकत, थोडी माझी भीती वाटत होती, पण नंतर सवय लागली होती, चांगलं बोललो मॅडम.
4: बरोबर. सगळ्यात जास्त काय आवडलं तुला ह्या 3 वर्षांमध्ये अभ्यासक्रमामधलं?
5: म्हणजे मला आता माझी मायसेल्फ कशी बोलायची ते आठवड्याचे वार येतात, अजून बरेच काही गोष्टी येतात.
4: अच्छा, तुला काही लक्षात राहिला प्रसंग सांगावा असा वाटतो का या ठिकाणी?
5: म्हणजे जर्मन मध्ये बोलून दाखवू का मॅम?
4: हो, बोलून दाखवलं तरी चालेल.
5: ईश लेरन जर्मन माईन नाम शुभम ईश वोन इन थोरात ईश पिल फुटबॉल डांक.
4: बरोबर. तुझ्या 3ही लेवल पूर्ण झाल्या ना आता?
5: हो मॅडम.
4: मग काय वाटतं तुला भविष्यामध्ये कसा उपयोग होऊ शकतो तुला या भाषा शिकल्याचा?
5: म्हणजे मोठेपणी आपल्याला जर्मन भाषेचं म्हणजे कंपनीमध्ये नोकरी लागू शकते, व म्हणजे जास्त त्याच्यात पगार असतो, व म्हणजे असं आपलं भविष्य पुढे चांगलं होईल त्याने.
4: क्या बात है. काही समजलं नाही किंवा असं काही आहे का?
5: म्हणजे मला पहिल्यांदा आहे ना माझी परीक्षा देताना मला खूप अडचणी आल्या. मी म्हणजे मला मॅडमने नंबर दिलेला त्यांच्या संस्थेचा, त्यांना मी फोन करून मग त्यांनी मला डबल नीट सांगितले व मी परीक्षा दिली ती नीट, नंतर मग मला समजायला लागली.
4: अच्छा, बरं. तू किती वेळ अभ्यास करायचा ह्या भाषेचा?
5: 1 तास मॅडम.
4: बर. इतर मित्रमैत्रिणींना पण तू सांगितलंस का की मी ही भाषा शिकतोय तर तुम्ही पण शिका, त्याला उपयोग होईल तुम्हाला?
5: हो मॅडम, होते माझ्या संग बरेच होते मुले म्हणते.
4: तुम्ही एकत्र अभ्यास करायचात का कधी?
5: हो एकत्रच करायचो, म्हणजे असं प्रश्न विचारायचो करायचो, म्हणजे जर्मन मध्ये प्रश्न विचारायचो उत्तर, म्हणजे कोण एक उत्तर देईन एक प्रश्न विचारेल असं मॅडम करायचो.
4: बर. मजा आली का हा अभ्यास करत असताना?
5: हो मॅडम, खूप मजा आली आणि चांगले सुद्धा वाटले.
4: बर, क्या बात है. बर, आता तुझ्या वयाचे अनेक लोक आहेत, अनेक मुलं आहेत, मग त्यांना तुला जर काही सल्ला द्यायचा असेल तर तू त्यांना काय सांगशील?
5: म्हणजे जेव्हा तुम्हाला असली संधी मिळेल तर तुम्ही घेऊ नका, भविष्यात खूप ना चांगलं तुम्हाला म्हणजे ते होईल, उपयोग होईल भविष्यात.
4: बर. आणि फ्लोआवाल्यांना तुला काही सांगायचं झालं, आता शैलेश लेले सर आहेत किंवा इतर ज्यांनी तुझ्यापर्यंत हा कोर्स पोहोचवला, तर त्यांना जर का तुला काही थँक्यू म्हणायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर तू काय सांगशील?
5: त्यांना माझे खूप आभार, कारण की त्यांच्यामुळे मी इतकं म्हणजे मला जर्मन बोलता येते, म्हणजे त्यांच्यामुळे सगळं मला आता इथपर्यंत मी आलोय, त्यांचं खूप धन्यवाद.
4: बर. आणि शाळेतल्या कुठल्या शिक्षकांना जर का तुला थँक्यू म्हणायचं असेल, त्यांची कोणाची तुला हेल्प झाली असेल तर त्याबद्दल पण तू सांगितलं तरी चालेल?
5: म्हणजे माझ्या म्हणजे वर्ग शिक्षक ते 1 वर्ष होता, ते रौड्या मॅडम, त्यांनी पण खूप जीव तोडून म्हणजे शिकवले आम्हाला आणि त्यांचा परिणाम पण चांगला झाला.
4: वा, खूपच छान. थँक्यू.
5: थँक्यू मॅडम.
4: तर असे कहो फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातगाव गोवित्री मावळ पुणे ह्या ठिकाणी शिकत असलेल्या शुभम गरुड ह्याच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं बिल यापास दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: समीर यांची गीतरचना ऐकूयात कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरामध्ये संगीतकार आनंद मिलिंद समीर यांची गीतरचना ऐकूयात कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरामध्ये संगीतकार आनंद

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कॉम्प्लेक्स संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत लव्ह मॅरेज या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकूया शब्बीर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात संगीतकार अन्नू मल्लिक

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात अमित कुमार आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं गीत. हे गीत ऐकूयात बाप नंबरी बेटा दस नंबरी या चित्रपटामधलं. समीर यांच्या गीताला संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी.

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर।

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा 7वा भाग, मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातहं वंदे परमानंद माधवं. ईश्वराच्या भक्तीसाठी शब्दांची किंवा पांडित्याची गरज नसते. अंतःकरणातील निर्मळ भाव हा पुरेसा असतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कृष्णाकाठच्या आटके गावचे सिद्ध पुरुष श्री संत मुकुंद महाराज, म्हणजेच मुके बाबा. मुखातून एकही शब्द न फुटणाऱ्या या मौनी संताने आपल्या अंतर्गत भक्तीच्या बळावर पंढरीच्या रावळात साक्षात पांडुरंगाला कुलूपबंद दरवाजाच्या आत प्रगट व्हायला भाग पाडले. पंढरपुरातील कुलपाचा तो अद्भुत चमत्कार, देहूखर फळाशी जोडलेली याची मानाची वीणा परंपरा आणि त्यांच्या समाधीचे महात्म्य आज आपण जाणून घेणार आहोत. साधारण 5 ते 7 पिढ्यांपूर्वी श्री संत मुकुंद महाराजांचे आटके गावात आगमन झाले. त्यांचे मूळ कुठले याचा लिखित इतिहास नसला तरी त्यांनी कृष्णा नदीच्या घाटावरील महादेवाच्या मंदिरात आपले वास्तव्य केले. ते बोलत नसल्याने ग्रामस्थांनी त्यांना मुके बाबा असे नाव दिले. पण त्यांचे हे मौन्य सामान्य नव्हते, तर तो अखंड भक्तीचा सोहळा होता. त्यांच्या हातात धातूचे टाळ नव्हते. ते कृष्णा घाटावरील 2 गुळगुळीत दगड हातात घेऊन तेच टाळ म्हणून आपटत असत आणि अस्पष्ट तालावर भजन करत. त्या दगडाच्या नादातही एक असा संमोहित करणारा भाव होता की जो ऐकून नदीकाठचे लोक स्तब्ध होऊन जात असत. आज ज्या ठिकाणी महाराजांची समाधी मंदिर आहे तेथे 18व्या शतकात एक पारखा वठलेला लिंबाचा वृक्ष होता. मुके बाबा

उन्हा पावसाची तमा न बाळगता त्याच वाळलेल्या वृक्षाखाली बसून दगडाचे टाळ वाजवत भजन करत असत. जुनी पिढी सांगते की ज्या झाडातून जीव निघून गेला होता त्या वाळलेल्या लिंबाच्या झाडाला मुकुंदबाबांच्या भक्ती सामर्थ्याने आणि स्पर्शाने पुन्हा हिरवीगार पालवी फुटली. निसर्गाने या मौनी संताच्या ऊर्जेला दिलेली ही पहिली सलामी होती. या घटनेनंतर आटके गावचे महाराजांना आपले दैवत मानू लागले. श्री संत मुकुंद महाराज प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य एकादशीला आटकेवरून पंढरपूरची 15 दिवसांची पायीवारी करत असत. पंढरपुरात पोचल्यावर ते थेट विठ्ठल मंदिरातील गरुड खांबाजवळ वीणा घेऊन भजनात तासन तास रंगून जात. एके दिवशी रात्री शेजारतीनंतर मंदिर बंद करण्याची वेळ आली. सेवेकरांनी महाराजांना बाहेर जाण्यास सांगितले, पण देहभान हरपलेले बाबा तिथेच लीन झालेले होते. संतापलेल्या सेवेकरांनी त्यांना जबरदस्तीने मंदिरातून बाहेर ओढून काढले आणि महाद्वाराला अवाढव्य असं कुलूप लावून ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे काकड आरतीसाठी जेव्हा सेवेकरी आले तेव्हा महाद्वाराची कुलूप जसंच्या तसं बंद होतं. त्यांनी कुलूप उघडलं, गाभाऱ्याकडे प्रवेश केला. गरुड खांबाजवळून त्यांना भजनाचा आणि वीणेचा आवाज आला. आज जाऊन पाहतात तर काल रात्री बाहेर काढलेले मुकेबाबा बंद कुलपाच्या आत गरुड खांबाजवळ बसून आनंदाने भजन करत होते. सर्व दरवाजे बंद असताना मुकेबाबा आत आले कसे हे पाहून सेवेकरी अवाक झाले. त्यांना आपल्या चुकीची जाणीव होऊन त्यांनी बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत घातला आणि क्षमा मागितली. या चमत्काराचा महिमा म्हणूनच आज शेकडो वर्ष उलटूनही आटकेकर वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर एकादशीला हरिनामाचा जागर वीणा सेवा करण्याचा विशेष अधिकार लाभला आहे. आजच्या पिढीतही देवूकर फळाचे वंशज आणि समाधी परिसरातील अजान वृक्ष याचे ऐतिहासिक महत्त्व बघायला मिळते. संत ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवन समाधीच्या स्पर्शाने पावन झालेला अजान वृक्ष आनंदित पाहायला मिळतो. तर मुकुंद महाराजांच्या समाधीच्या दिव्य ऊर्जेमुळे आळंदीनंतर हा पवित्र अजान वृक्ष आटके गावातील समाधीच्या आवारात अतिशय सुंदर रीतीने बहरला आहे. मुकुंद महाराजांच्या ख्यातीने अनेक थोर मंडळी या भूमीकडे आकृष्ट झाली. हरिभजन भक्त परायण म्हैसूरकर महाराज हे एका राजाचे पुत्र, उच्च विद्याविभूषित जर्मनीतून शिक्षण घेतलेले IAS प्रशासकीय अधिकारी होते. सर्व वैभवाचा त्याग करून वैराग्य धारण केलेले म्हैसूरकर महाराज संगीत तज्ज्ञ व अष्टसिद्धीप्राप्त असे पुरुष होते. ते मुकेबाबांच्या सान्निध्यात आटके येथे दीर्घकाळ राहिले आणि त्यांनी गावात भजनाची संघटित परंपरा सुरू केली. गान कोकिळा, लता मंगेशकर व हिराबाई बडोदेकर म्हैसूरकर महाराजांच्या शास्त्रीय गायनात महापंडित असल्याने संगीतातील एका कठीण रागाची तालीम घेण्यासाठी आटके गावात आले होते. म्हैसूरकर महाराजांनी या दोघींची गायनाची बैठक थेट मुकुंद महाराजांच्या समाधीच्या शांत आवारात लावली. स्वतः लता दिदींनी एका मुलाखतीत या प्रसंगाचा भावपूर्ण उल्लेख केला होता. मुकुंद महाराजांच्या भक्तीचा वारसा श्री संत दत्तुबुवा महाराज यांनी पुढे चालवला. बालवयात असताना मुकुंद बाबांनी दत्तबुवांना स्वप्नात दृष्टांत दिला होता. त्यामुळे आटके येथे येऊन दत्तबुवांनी महाराजांची आणि परंपरेची आयुष्यभर सेवा केली. गुरु शिष्यांचा हा अथांग स्नेह आजही आटके गावात आपणास पाहावयास मिळतो. 18व्या शतकात मुकेबाबांनी आटके ते पंढरपूर अशी 15 दिवसाची पायीवारी सुरू केली. काळाच्या ओघात प्रवासाची साधने बदलले असले तरी
आटकेकरांची निष्ठा मात्र कायम आहे. आजही प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य अशा दोन्हीही एकादशीला वारकरी पंढरपूरच्या रावळामध्ये गरुड खांबाजवळ हरिनामाचा जागर आणि वीणासेवा अत्यंत श्रद्धेने करतात. कृष्णकाठच्या या मुख्या बाबांच्या चरणकमळी संपूर्ण वारकरी संप्रदायाचे आणि माझे कोटी कोटी प्रणाम. विठ्ठल विठ्ठल पाण.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या.
2: अभी एक साहेब ने फरमाइश की है, पारा पारा हुआ पैरा होने जा. बहुत मुश्किल गजल है समझने में भी गाने में भी, तो वो उनकी फरमाइश एक शेर पेश कर रहा हूँ. उसके बाद फिर मैं मेरे तक फरमाइश की है, फिर उसके बाद अनाउंस करूंगा.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: बहुत बहुत शुक्रिया, आपका इतना कीमती टाइम मैं ले रहा हूँ.

मन मंदिर ये भी मंदिर है।

0: Alegría.
1: राज आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 2746 2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स

0: तुमच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो.
1: दर्द कुछ देर ही रहता है, बहुत देर नहीं. जिस तरह शाख से तोड़े हुए एक पत्ते का रंग मांद पड़ जाता है कुछ रोज अलग शाख से रहकर, शाख से टूट के ये दर्द जिएगा कब तक? खत्म हो जाएगी जब इसकी रसद टिमटिमाएगा जरा देर को बुझते बुझते, और फिर लंबी सी एक सांस धुएं की लेकर खत्म हो जाएगा ये दर्द भी, बुझ जाएगा. दर्द कुछ देर ही रहता है, बहुत देर नहीं.
2: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: तुमचं बिल या वस्तू कानातले,
6: पहिल्या पगारातून आईसाठी,
5: संधीची बळी,
6: बाबांना पूजेसाठी,
5: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
6: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
5: आणखी एक 24 कॅरेटच सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
6: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात शांता शेळके यांचं गीत या गीताला संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेके यांनी आणि हे पद ऐकणार आहोत हे बंध रेशमाचे या नाटकातलं

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा। रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर। विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद।
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रामदास कामत यांनी गायलेलं हे नाट्यपद। हे पद आहे धन्य ती गायनी कला या नाटकातलं।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत धन्य ती गायनी कला या नाटकातलं रामदास कामत यांनी गायलेलं हे नाट्यपद

0: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
1: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे छोटा गंधर्व यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद. ऐकूया मानापमान या नाटकातलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
3: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
2: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
3: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-5523-2-4726-2626 किंवा 83-800-16512 ह्या क्रमांकावर.
4: नाट्यगीतांचा आनंद आपण घेतलात. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत राग शंकरा. ऐकूया मालिनी राजूरकर यांनी गायलेला हा राग शंकरा.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: अगुरु चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे मरते दम तक या चित्रपटामधलं

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात ही शब्दरचना आहे भरत व्यास यांची गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी आणि हे गीत ऐकूयात बालक और जानवर या चित्रपटामधलं

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। कार्यक्रमात आता ऐकूया धडकन या चित्रपटामधलं गीत। किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आहे प्रेम धवन यांचं आणि या गीताला संगीत आहे रवी यांचं।

0: या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: चित्रपटामधलं निखिल विनय यांची गीतरचना आता ऐकणार आहोत कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात या गीताला संगीत आहे राणी मलिक यांचं

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
4: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादरकर्त्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
4: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
3: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
5: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: 9%
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.
3: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61, गणेश सोमवंशी, 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

0: है चोरी।
1: कधी कट्टी तर कधी बट्टी,
2: कधी रुसवा तर कधी जाम मस्ती। भावा बहिणीचं नातं असंच तर असतं।
3: निर्मळ नात्याच्या या गोडव्याला,
1: या रक्षाबंधनाला देऊया सुवर्णाची झळाळी।
2: वडनेरे सराफांच्या सुवर्ण अलंकारांनी,
1: वडनेरे सराफ, सोन्या चांदीच्या राख्या आणि आकर्षक भेटवस्तू उपलब्ध। वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।
4: एक दीवाना शहर में,
5: एक दीवाना नहीं, एक दीवानी भी।
4: दो दीवाने शहर में।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम सिडको, नाशिक।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: कधी कट्टी तर कधी बट्टी,
1: कधी रुसवा तर कधी जाम मस्ती। भावा बहिणीचं नातं असंच तर असतं।
2: निर्मळ नात्याच्या या गोडव्याला,
0: या रक्षाबंधनाला देऊया सुवर्णाची झळाळी।
1: वडनेरे सराफांच्या सुवर्ण अलंकारांनी,
0: वडनेरे सराफ, सोन्या चांदीच्या राख्या आणि आकर्षक भेटवस्तू उपलब्ध। वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास बँक

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिक हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम सुंदर कथा, सादरकर्ते दिलीप कचगावकर. रात्री 8:30 अर्थविश्व ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते प्रमोद पुराणिक. रात्री 9 प्रसारित होईल मैत्रकट्टा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 9:45 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गिरवाण विश्व, सादरकर्ते भूपाल देशमुख. रात्री 10 दिलने पुकारा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या प्रांजली अफळे. रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात अजिंक्य मी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते अरुण सूर्यवंशी. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. सकाळी 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. मंडळी, ह्यासोबतच आपण दररोज श्रावण मासानिमित्त काही विशेष कार्यक्रमांचा आस्वाद घेणार आहोत. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

मनासंत आनंत शोधूनि पाहे श्रीराम। श्रोते हो, निर्गुण निराकार परब्रह्म तत्वाचे लक्षणाचे वर्णन समर्थ करतात। इतके वर्णन करूनही आपल्यासारख्यांना मात्र ते का समजत नाही हेही समर्थ आपल्याला समजवतात। श्रोते हो, ज्या वस्तूला आकार आहे तिला तुटणे फुटणे चळणे ढळणे या उपाधी आहेत, पण परब्रह्म मात्र निराकार निर्गुण असल्याने त्याला हे विकारच नाहीत। समर्थ दासबोधात म्हणतात, जे चळेना ना ढळेना, जे तुटेना ना फुटेना, जे रचेना ना खचेना, परब्रह्मते श्रीराम। श्रोते हो, मॉडर्न फिजिक्स म्हणजे आधुनिक विज्ञानातही संपूर्ण जगत हा एकच पदार्थ आहे असे सांगितले आहे बरं का। अनब्रोकन होलनेस ऑफ द युनिव्हर्स असे त्या सिद्धांताला म्हणतात। याशिवाय ते यत्र तत्र सर्वत्र असूनही ते ठासून भरलेले आहे, पण आपल्यातील अहमभावामुळे ते आपल्याला असून नसल्यासारखेच झाले आहे। कमल पुष्पातील मकरंद घेण्यासाठी भ्रमर येतो, त्याला तिथून उठावेसेच वाटत नाही। सूर्यास्तानंतर कमळ मात्र मिटते। भ्रमर मात्र विचार करतो की सूर्योदयानंतर कमल पुष्प पुन्हा फुलेल आणि मग मी यातून बाहेर पडीन, पण रात्रीतून मात्र कमल पुष्प तोडले जाते आणि भ्रमर त्या भ्रमातच राहतो। श्रोते हो, आपलेही तसेच आहे बरं का। मनुष्य स्वभाव आणि त्याची जाणीव ही आपण स्वतः सर्व काही आहोत अशीच असल्याने त्याला परब्रह्माचा व्यापकपणा मनातच येत नाही आणि या भ्रमातून बाहेर पडण्याची बुद्धीच होत नाही। मुळात मी कुणी नाहीच आणि जे आहे ते मी परब्रह्माचाच अंश आहे। मीपणाचा कडवा अहंकार मनाला इतका चिकटून आहे की ज्ञानाच्या प्रकाशातून उजळून निघण्याची इच्छा आपल्याला होतच नाही आणि मुळात मी कुणी नाहीच आणि जे काही आहे तो मी परब्रह्माचा अंशच आहे हे आपल्याला समजतच नाही। एकच एक तत्व जे आहे त्या तत्वाच्या ठिकाणी आपण जेव्हा मी मी असे अहंकार उत्पन्न करतो तेव्हा तिथे दुसरे काही सिद्ध होऊ शकत नाही। म्हणून समर्थ म्हणतात, अहमपणाचा निराश व्हायला पाहिजे। हा निराश सद्गुरु कृपेने होणार आहे। जीवाला मीपणाचा कडवा अहंकार झाला, तो अहंकार खऱ्या ज्ञानापासून त्या जीवाला दूर ठेवतो आणि हे समजावून सांगणारे सद्गुरूच असतात। ज्ञानाची दृष्टी मिळण्यासाठी, ज्ञानरूपी प्रकाशाने उजळून जाण्यासाठी गुरुकृपा महत्वाची असते। म्हणून समर्थ पुन्हा सांगतात, मनासंत आनंत शोधूनी पाहे। जय

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: अटी व शर्ती लागू.

0: कधी कट्टी तर कधी बट्टी,
1: कधी रुसवा तर कधी जाम मस्ती, भावा बहिणीचं नातं असंच तर असतं। निर्मळ नात्याच्या या गोडव्याला,
0: या रक्षाबंधनाला देऊया सुवर्णाची झळाळी
1: वडनेरे सराफांच्या सुवर्ण अलंकारांनी।
0: वडनेरे सराफ, सोन्या चांदीच्या राख्या आणि आकर्षक भेटवस्तू उपलब्ध। वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।

0: ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
3: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.
4: श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, श्रावण भाद्रपदातल्या वनस्पतींबद्दल, अर्थातच पत्रींबद्दल आपण सध्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. त्याच मालिकेत आज आपण बोलणार आहोत अश्वत्थ पत्रांबद्दल, अर्थातच पिंपळाच्या पानांबद्दल. श्रोतेहो, अश्वत्थ पत्र अर्थातच पिंपळाची पानं. पिंपळ हा भारतातला अतिशय प्राचीन असा वृक्ष, ज्याचे संदर्भ आयुर्वेदातच नाही तर ऋग्वेदामध्ये सुद्धा सापडतात. श्रोते हो, पिंपळ किंवा वड यांच्यासारखी मोठाली दीर्घायू वृक्ष आणि त्यांची मुळं पाण्याचे साठे धरून ठेवतात, त्याच्यामुळे अशा झाडांचं महत्व हे निसर्गाच्या दृष्टीने सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पिंपळाच्या झाडाला आयुर्वेदात बहुगुणी असं म्हटलं जातं. पिंपळाच्या पानांचा आहारात रोज सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर पिंपळाची फक्त पानच नाही तर त्याची मुळं, खोडं, बिया यांच्यात सुद्धा अनेक औषधी गुणधर्म आढळतात. पिंपळाच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. जर दात सतत पिवळे पडत असतील किंवा तोंडाला सतत दुर्गंधी येत असेल तर पिंपळाच्या खोडाची साल आणि काळी मिरी हे एकत्र वाटून त्याची पावडर केली जाते आणि ही पावडर दात स्वच्छ करण्यासाठी वापरल्यामुळे तोंडाची दुर्गंधी सुद्धा कमी होते, शिवाय हिरड्यांचं आरोग्य सुधारायला मदत होते असंही तज्ज्ञ सांगतात. स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळीमुळे चेहऱ्यावरती बऱ्याचदा पुरळ येतात किंवा इतर अनेक त्वचेच्या समस्या उद्भवतात. अशा वेळेस पिंपळाच्या पानांचं रस प्यायल्यानं रक्त शुद्ध व्हायला मदत होते असं सुद्धा तज्ज्ञ सांगतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी पिंपळाची पानं ही वरदान असल्याचं सांगितलं जातं. पिंपळाच्या पानांचं रस रोज सकाळी प्यायल्यानं रक्तातली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते असं सुद्धा कितीतरी तज्ज्ञ सांगत असतात. पिंपळाच्या मुळांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे क्षयरोग बरा होण्यास सुद्धा मदत होते. त्याचबरोबर जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या शारीरिक व्याधींवरती सुद्धा पिंपळाच्या सालांचा, मुळांचा किंवा एकूणच पिंपळ वृक्षाचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने केल्यास उत्तम फरक पडतो असं सुद्धा सांगितलं जातं. आणि म्हणून श्रोते हो, वड, पिंपळ अशा सारख्या दीर्घायू वृक्षांची लागवड आणि जतन करण्याची आठवणच या सणावारांच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्याला होत असते.
0: मंडळी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणाऱ्या वनस्पतींची माहिती आम्ही प्रमाणित साइट्सवरनं, त्याचबरोबर वेगवेगळ्या आयुर्वेदिक पुस्तकांच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर करत आहोत. भेटूया पुढच्या भागात अशाच एका वनस्पतीची माहिती घेऊन.
5: तुमचं बिल या वस्तू, कानातले
6: पहिल्या पगारातून आईसाठी,
5: संधीची पळी,
6: बाबांना पूजेसाठी,
5: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
6: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
5: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
6: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
7: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स.

0: घरचं बिल या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची बळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: बिल या वस्तू कानातले,
7: पहिल्या पगारातून आईसाठी,
6: संधीची पळी,
7: बाबांना पूजेसाठी,
6: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
7: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
6: आणखी एक 24 कॅरेटच सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
7: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप खजगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक छानशी कथा, वजा बाकी. सदानंदांच्या आयुष्याचं एकच गणित होतं, पैशांची बेरीजच झाली पाहिजे, वजाबाकी नाही. पैसे कमवायचे, कमीत कमी खर्च करून शिल्लक बँकेत जमा करायची आणि पुंजी वाढवत जायची. बस आयुष्याचं ध्येयच त्यांनी जणू या तीन गोष्टीत समाविष्ट करून ठेवलं होतं. एखादी आवश्यक वस्तू घ्यायची असली तरी 10 वेळा विचार करायचा. भाजी महाग झाली तर भाजी कमी खायची. वीज बिल वाढलं तर दिवे वापरणं कमी करायचं. नवीन चपला आणि कपडे कशासाठी, जुने आहेत ना. हॉटेलमध्ये जेवण, घरचं जेवण किती रुचकर असतं, मग उगाच खर्च कशाला. नवीन चष्मा नको नको, आहे तोच दुरुस्त करूया. सदानंदांसाठी खर्च म्हणजे पुंजीची वजाबाकी, आणि पुंजीची वजाबाकी म्हटलं की नको नको हेच त्यांचं ठरलेलं उत्तर असायचं. दर महिन्याच्या शेवटी त्यांचा एक ठरलेला कार्यक्रम असायचा. बँकेचं स्टेटमेंट समोर ठेवायचं, वही उघडायची, मागची पुंजी लिहायची, या महिन्याची बचत लिहायची, व्याजाची रक्कम लिहायची आणि सगळ्यांची बेरीज करायची. आकडा मागच्या महिन्यापेक्षा मोठा दिसला की त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असायचं. वा, पुंजी वाढली. सावित्रीबाई त्यांच्याकडे पाहून हसायच्या, अहो एवढे पैसे साठवून काय करायचं. सदानंद म्हणायचे, अगं आपल्या म्हातारपणासाठी. अहो म्हातारपण कधी येणार. येईल एक दिवस, तुम्ही गेली 20 वर्ष हेच म्हणताय. सदानंद हसायचे आणि पुन्हा वहीत आकडे लिहायला लागायचे. समजत नव्हतं की त्यांचं भविष्य सुरक्षित होत होतं, पण ते करताना वर्तमान मात्र हळूहळू हातातून निसटत होतं. राज हा त्यांचा एकुलता एक मुलगा, भरपूर शिकला, नोकरीला लागला आणि एक दिवस म्हणाला, बाबा मला एक मुलगी आवडते, आम्ही लग्न करणार आहोत. सदानंदांनी चष्म्याच्या वरून त्याच्याकडे पाहिलं. नाव नेहा, जात आपल्याच जातीची. नेहा घरी आली. सदानंद त्याच्याशी बराच वेळ बोलले आणि त्यांनी राजला होकार दिला. लग्न ठरलं. सदानंदांनी वही काढली. लग्नाचा खर्च किती येणार. राज हसला, बाबा तुम्ही काहीच खर्च करायचा नाही. का, आम्ही दोघं कमावतो, लग्नाचा खर्च आम्हीच करणार. नेहानेही सांगितलं, हो बाबा तुमची पुंजी कमी होऊ देणार नाही. सदानंदांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्यांनी वहीत लिहिलं, राजच्या लग्नाचा खर्च 0 रुपये. आणि खाली लिहिलं, माझी पुंजी सुरक्षित. राज आणि नेहाचा विवाह झाला. दोघां

माणसाने पैशांना खूप जवळ केलंय आणि माणसांना बरंच दूर ठेवलंय. सदानंदांना मात्र त्याची काहीच खंत नव्हती. ते रात्री वही उघडायचे, 50 लाख, 70 लाख, 90 लाख आकडा वाढत होता आणि सदानंदांचा आनंदही. एक दिवस अचानक सदानंदांची प्रकृती बिघडली. राज आणि नेहाने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. तपासण्या झाल्या. डॉक्टरांनी राजला बाजूला घेऊन सांगितलं, उपचार करावे लागतील, खूप मोठा खर्च आहे. राजने विचारलं, किती? डॉक्टर म्हणाले, साधारण 10 लाख रुपये. राजने क्षणाचाही विलंब न करता सांगितले, करा डॉक्टर. नेहानेही त्याला साथ दिली. 10 लाखांचा संपूर्ण खर्च राज आणि नेहाने केला. सदानंदांना मात्र याची काहीच कल्पना नव्हती. काही दिवसांनी ते बरे होऊन घरी आले. घरी आल्यावर पहिल्याच दिवशी त्यांनी विचारलं, माझ्या खात्यातून किती पैसे गेले? राज हसला, एकही रुपया नाही. सदानंदांच्या चेहऱ्यावर समाधान आलं. म्हणजे माझी पुंजी तशीच? हो बाबा. ते हसले, पण सावित्रीबाई मात्र शांत होत्या. त्या रात्री सगळे झोपल्यानंतर त्या सदानंदांच्या जवळ बसल्या. अहो काय, आता थांबवा. सदानंदांनी भुवया उंचावल्या. काय? हे पुंजी वाढवणं. सदानंद म्हणाले, का? सावित्रीबाई शांतपणे म्हणाल्या, डॉक्टरांनी तुम्हाला काही दिवस पूर्ण विश्रांती सांगितली आहे. आता पैसे जमवण्यासाठीची कामं बंद, धावपळ बंद, म्हणजे आता तुमची दर महिन्याची बेरीज थांबणार. सदानंद गप्प झाले. बेरीज थांबणार? हा शब्द त्यांच्या मनात घणासारखा आदळला. आयुष्यभर ज्यासाठी धडपड केली तीच बेरीज आता थांबणार होती. सावित्रीबाई म्हणाल्या, तुम्ही आयुष्यभर पैशांची बेरीज केली, पण आज तुमच्या उपचारांसाठी राज आणि नेहाने 10 लाख रुपये खर्च केले. तुमची पुंजी कमी होऊ नये म्हणून किती गोष्टी टाळल्या तुम्ही, किती हौशी मारल्या, किती वेळा स्वतःला थांबवलं, पण आज मुलाने आणि सुनेने तुमच्यासाठी 10 लाख आनंदाने खर्च केले, त्यांना तो खर्च वाटलाच नाही. सदानंदांच्या डोळ्यात पाणी आलं. सावित्रीबाईंचा आवाज हळूवार झाला. अहो, आयुष्यभर आपण पैशांची बेरीज करत राहील, आता आयुष्याची बेरीज करूया. आपण एवढे पैसे साठवले, पण त्यातून राजचं बालपण परत विकत घेता येईल का? नातवंडांना नाराज केलेला वेळ परत आणता येईल का? पैसे पुन्हा कमवता येतात, पण गेलेला वेळ नाही. सदानंद काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी राज आणि नेहाला बोलावलं. आपली जुनी वही हातात घेऊन वहीची पानं उलटली. वर्षानुवर्षाच्या आकड्यांकडे पाहिलं. कुठे 5 हजारांची बचत, कुठे 10 हजार, कुठे 1 लाख. प्रत्येक पानावर एकच गोष्ट होती, बेरीज आणि बेरीज. त्यांनी वही अलगद बंद केली. राजने विचारलं, काय झालं बाबा? सदानंद म्हणाले, आजपासून या घराचा सगळा खर्च मी करणार. राज दचकला, पण बाबा. नाही बेटा, मला थांबवू नकोस, असं म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होत. बेटा, आता मला पैशांची बेरीज नको. क्षणभर शांतता पसरली. मग सदानंद ठाम आवाजात म्हणाले, होऊ दे वजाबाकी. राज आणि नेहा एकमेकांकडे पाहू लागले. सदानंद पुढे म्हणाले, घराचा किराणा मी आणणार, वीज बिल मी भरणार, नातवंडांना आईस्क्रीम मी खाऊ घालणार, सगळ्यांना बाहेर जेवायला देखील मीच घेऊन जाणार. राजच्या डोळ्यात पाणी आलं. सदानंद म्हणाले, आजवर मी पैशांना जपलं, पण आता माणसांना जपणार. त्यांनी सावित्रीबाईंचा हात हातात घेतला आणि अजून एक. सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. सदानंद म्हणाले, जर कधी अशी वेळ आली की माझी पुंजी शून्य झाली. ते थांबले. तर मात्र आम्हाला तुमच्या घरात 2 घास द्या.

0: राजच्या डोळ्यात अश्रू आले. थरथर त्या आवाजात ते पुढे म्हणाले, आणि जर कधी आम्ही दोघं तुमच्यावर ओझ झालो तर तुम्ही आम्हाला वृद्धाश्रमात सोडा. घरात एकदम शांतता पसरली. सदानंद हसले. पण तो दिवस येईपर्यंत मला माझी पुंजी खर्च करू द्या. नेहा त्यांच्या जवळ आली. तिने त्यांच्या पाठीवर हात ठेवला. बाबा, नेहा हळू आवाजात म्हणाली, ओ बाबा, तुम्ही आणि आईस तर आहात ना आमची पुंजी. सदानंदांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी नेहाच्या डोक्यावर हात ठेवला. नेहा, सून म्हणून तू घरात आलीस, पण मुलगी कधी झालीस हे आम्हाला कळलंच नाही. नेहाने त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. राजही वडिलांच्या जवळ येऊन बसला. सदानंदांनी पुन्हा वही उघडली. शेवटच्या पानावर त्यांनी लिहिलं, पैशांची पुंजी शून्य झाली तरी चालेल, पण माणसांची पुंजी शून्य होता कामा नये. सावित्रीबाईंनी ते वाचलं आणि हसत विचारलं, आता काय? सदानंद म्हणाले, उद्या सगळे बाहेर जेवायला जाऊ. मोठ्या हॉटेलला जाऊन भरपेट खाऊ. मी बिल देईन आणि ती पही. सावित्रीबाईंनी विचारलं, कुठे जायचं? सदानंद म्हणाले, जिथे बिल जास्त येईल तिथे. सगळे मनसोक्त हसले. सदानंदही त्यांच्यात सामील झाले. आज त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच हॉटेलचं बिल त्यांना कमी होणाऱ्या पुंजीचं चिन्ह वाटत नव्हतं, तर ते वाढणाऱ्या आनंदाची पावती वाटत होत. त्या रात्री सदानंदांनी आपली जुनी वही उघडली. शेवटच्या पानावर एक नवीन हिशेब लिहिला. राजसोबत घालवलेला वेळ अमूल्य, नेहाने दिलेलं प्रेम अमूल्य, नातवंडांचं हसू अमूल्य, आणि सावित्रीबाईंसोबतचं उरलेलं आयुष्य तेही अमूल्य. त्यांनी खाली लिहिलं, एकूण पुंजी आता मोजणार नाही. आणि त्याखाली शेवटची ओळ, आजपासून बेरीज पैशांची नाही माणसांची. सदानंदांनी वही बंद केली. बाहेर नातवंडांच्या बागडण्याचा आवाज येत होता. सावित्रीबाई स्वयंपाकघरातून म्हणाल्या, अहो, उद्या फिरून येताना नातवंडांना आईस्क्रीम आणायला विसरू नका. सदानंद मोठ्याने हसत म्हणाले, नाही आणणार. अहो, इतक्यात विचार बदलले का? सावित्रीबाईंनी आश्चर्याने विचारले. नातवंडांनाच नाही, सगळ्यांना आईस्क्रीम आणणार, सदानंद हसत म्हणाले. सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर हसू आलं, कारण आयुष्यभर पैशांची बेरीज करत जगलेले सदानंद पहिल्यांदाच वजाबाकीला घाबरत नव्हते. उशिरा का होईना, पण त्यांना उमगलं होतं, पैशांची बेरीज करताना माणूस श्रीमंत होतोच असं नाही. कधी कधी पैशांची वजाबाकी करताना माणसांची बेरीज होत असते. आयुष्याच्या शेवटच्या हिशोबात बँकेच्या खात्यात किती शिल्लक आहे यापेक्षा आपल्या माणसांच्या मनात आपण किती शिल्लक आहोत हाच खरा हिशोब असतो. ते स्वतःशीच म्हणत होते, आज पावेतो पैशांची बेरीज करत राहिलो, आयुष्य मात्र वजा होत गेलं. यापुढे मात्र माणसांची पुंजी जपणार म्हणजे जगणं नक्कीच पुळणार.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं बिल यापास दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कॉम्प्लेक्स आशा भोसले यांच्या आवाजात हसरत जयपुरी यांचं गीत सलाखे या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: कॉम्प्लेक्स चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात बॉबी या चित्रपटामधलं गीत हे गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: तुमचे बिल या वस्तू कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स.
3: सोल्जर दिलेर सिंग या चित्रपटामधलं हे गीत आहे आजीज काश्मीरी यांचं. संगीत दिलं आहे सोनी कोमी यांनी. आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नमस्कार मी प्रमोद पुराणिक गुंतवणूक सल्लागार तुम्ही ऐकतात अर्थविश्व रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज
4: रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण गेली अनेक वर्ष नाशिकमध्ये गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण आपण करत असतो गेल्या आठवड्यात एका वाचकाने ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड म्हणजे नेमकं काय आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा याबद्दल प्रश्न विचारला आणि त्याच्या प्रश्नाला उत्तरं देताना सर्व श्रोत्यांना ॲग्रेसिव्ह हायब्रिडची कल्पना यावी यासाठी म्हणून आज ॲग्रेसिव्ह हायब्रिडवरती एका संकल्पनेवरती जरा थोडासा जास्त वेळ देण्याचा विचार आहे कारण या प्रकारच्या योजनांमध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे सेबीने एक असा निर्णय घेतला की वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांनी आपल्या ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड या कॅटेगरीला वेगवेगळी नावं दिली आणि त्या नावांमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो म्हणून सेबीने सर्व म्युच्युअल फंडांना त्यांच्या ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंडाचे नाव जर वेगळे असले तर ते बदलण्याची सक्ती त्यांच्यावर केली आणि त्यामुळे बँक ऑफ इंडिया एक्सा मिड अँड स्मॉल कॅप असं नाव असलेली योजना बाजारात अस्तित्वात होती आहे त्या योजनेचं नाव आता ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड होईल मग दुसरी योजना ICICI प्रो इक्विटी अँड डेट फंड या योजनेला सुद्धा आपलं नाव बदलावं लागेल त्याचबरोबर HDFC हायब्रिड इक्विटी असं नाव असलेली HDFC म्युच्युअल फंडाची जी योजना होती त्या योजनेला सुद्धा आता HDFC ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड असं नाव करावं लागेल मात्र ज्या योजनांनी नावं ठरवताना व्यवस्थित सेबीच्या नियमाप्रमाणे नावं दिली आपल्या योजनांना त्या म्युच्युअल फंडांच्या योजनांच्या नावामध्ये काही बदल होणार नाही उदाहरणार्थ बंधन ॲग्रेसिव्ह हायब्रिड क्वांट ॲग्रेसिव्ह हायब्रिड किंवा एडलविज ॲग्रेसिव्ह हायब्रिड अशा प्रकारची जी नावं आहेत ती नावं बदलणार नाहीत ती नावं कायम राहतील परंतु UTI ॲग्रेसिव्ह हायब्रिड ज्यावेळेस बाजारात ही योजना आली 1995 साली त्यावेळेस त्यामध्ये 1995 या वर्षाचा उल्लेख होता बिर्ला म्युच्युअल फंडाच्या सुद्धा या हायब्रिड योजनेमध्ये 1995 या वर्षाचा उल्लेख होता तर काही जुन्या योजना त्यांची नावं बॅलन्स फंड अशी होती ही नावं बदलल्यामुळे गुंतवणूकदाराचा गोंधळ निर्माण होऊ शकतो तो होऊ नये म्हणून हा खुलासा करणं अत्यंत आवश्यक आहे की नावात काय आहे असं शेक्सपियर म्हणतो पण नावातच सगळं काही असतं आणि म्हणून एक विनोदी लेखक विया बुवा नेहमी असं म्हणायचे की नावातच सर्व काही आहे गुलाबाच्या फुलाला गुलाबच्याऐवजी जुलाब म्हणा बरं काय वाटेल लगेच म्हणून नावं व्यवस्थित असली पाहिजे योजनांची नावं व्यवस्थित असली पाहिजे आणि म्हणून ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड अशी जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये सर्व म्युच्युअल फंडांच्या या प्रकारच्या योजनांची नावं सारखी राहतील आणि हे अत्यंत चांगलं आहे त्यामुळे नावामुळे गोंधळ निर्माण होणार नाही सर्वसाधारणपणे ॲग्रेसिव्ह हायब्रिड किंवा ॲग्रेसिव्ह असं का नाव दिलं तर ॲग्रेसिव्हमध्ये एकूण गुंतवणुकीच्या 75% गुंतवणूक ही शेअर्समध्ये केली जाते म्हणून या योजनांना ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड असं म्हणतात. मात्र त्याचबरोबर या योजनांमध्ये जी कर्जरोख्यांची गुंतवणूक असते त्या कर्जरोख्यातल्या गुंतवणुकीमुळे योजनेला व्याजाचं उत्पन्न मिळतं आणि शेअर्सच्या गुंतवणुकीमुळे योजनेला वेळोवेळी शेअर्सची विक्री करून नफा कमवता येतो आणि म्हणून शेअर्स विक्री करून मिळवलेला नफा आणि कर्जरोख्यांमध्ये असलेल्या गुंतवणुका त्यातून मिळणारं व्याज या दोन्हीमधून योजनेच्या गुंतवणूकदारांना जर नियमित उत्पन्नाची आवश्यकता असली तर म्युच्युअल फंडाच्या योजना यामध्ये नियमित लाभांशाचं वाटप करतात. मात्र काही योजनांमध्ये जो बदल झाला ते सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. उदाहरणार्थ फ्रँकलिन इंडिया म्युच्युअल फंडाची जी ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड ही योजना आहे ह्या योजनेमध्ये वर्षातून फक्त एकदाच लाभांश दिला जायचा, ज्याला आपण वार्षिक लाभांश वाटपाची परंपरा असं म्हणू. अलीकडे ह्या फंडाच्या व्यवस्थापकांनी वाटपाच्या बाबतीमध्ये काही धोरणात्मक बदल केले आणि वर्षातून एकदा लाभांश देण्याच्याऐवजी दरमहा लाभांश वाटप करण्यास सुरुवात केली. टाटा म्युच्युअल फंडाची टाटा ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड ही या ॲग्रेसिव्ह कॅटेगरीमधली पहिली योजना अशी होती की ज्या योजनेने सर्वप्रथम मासिक लाभांश वाटप करायला सुरुवात केली. परंतु काही कालावधीनंतर वाटपाचं प्रमाण खूपच कमी झालं, निव्वळ मालमत्ता मूल्य वाढत गेलं आणि त्यासमोर योजनेकडून वाटप खूप कमी होतं आहे असं गुंतवणूकदारांना वाटायला लागलं. कारण निव्वळ मालमत्ता मूल्यावरती जर उत्पन्नाचा दर काढला तर तो फक्त 3.5-4% पडायचा आणि त्यामुळे ह्या योजनांमधले अनेक गुंतवणूकदार नाराजीची भावना बोलून दाखवत होते. मात्र अलीकडे ह्या म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकांनी सुद्धा एक चांगला बदल केला की यामध्ये त्यांनी दरमहा आकर्षक लाभांश वाटप करायला सुरुवात केली आणि हा जर दर त्यांना कायम ठेवता आला तर साधारणपणे टाटा ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड गुंतवणूकदारांना 9-10% उत्पन्न आणि ते मासिक तत्वावर या उत्पन्नाचं वाटप होत आहे अशा प्रकारे वाटप करण्याला सुरुवात ह्या योजनेने केली आहे. मग या ठिकाणी आता महत्त्वाचा प्रश्न गुंतवणूकदारांच्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि तो प्रश्न म्हणजे कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये लाभांशाची हमी देता येत नाही ही जरी वस्तुस्थिती असली तरीसुद्धा या योजनेच्या व्यवस्थापकांना अनेक बंधने असतात आणि ती कसरत करून त्यांना लाभांशाचं वाटप करता येतं आणि म्हणून लाभांशाचं वाटप करताना योजनेकडे डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस आहे की नाही हे योजनेच्या व्यवस्थापकांना ठरवावं लागतं, त्याचा विचार करावा लागतो. जर डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस नसला तर तो सरप्लस निर्माण करावा लागतो आणि तो निर्माण केल्यानंतरच मग योजनेला लाभांशाचं वाटप करता येतं. आता हे डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस असं जे म्हटलं जातं ते नेमकं ह्या योजनांच्या बाबतीत काय असतं, तर म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापक योजनेमध्ये असलेल्या पैशाची गुंतवणूक करतात आणि त्या पैशातून गुंतवणूकदारांना भांडवल वृद्धी मिळवून देतात आणि जर उत्पन्नाची गरज असेल तर उत्पन्नाचं वाटप करतात. पण मग उत्पन्न कुठून निर्माण केलं जातं, तर शेअर खरेदी विक्रीमध्ये जर नफा कमवला तरच लाभांशाचं वाटप करता येतं. मग वाटप करण्यासाठी जर शेअर्स विकलेच नाही तर वाटप करता येणार नाही. म्हणून जर नफा कमवला तरच वाटप करता येतं आणि त्यासाठी म्हणून शेअर्स खरेदी विक्री करून म्युच्युअल फंडांनी नफा कमवला पाहिजे. समजा एखाद्या म्युच्युअल फंडाच्या बाबत एखाद्या शेअर्समध्ये म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकाला असं वाटत असेल की या शेअर्सची आज विक्री करण्याच्या ऐवजी वर्ष दोन वर्षानंतर जर विक्री केली तर चांगली भांडवल वृद्धी मिळू शकेल. अशा वेळेस त्या शेअर्समध्ये जर भांडवल वृद्धी झाली तर योजनेचं निव्वळ मालमत्ता मूल्य वाढतं, पण त्या योजनेचं निव्वळ मालमत्ता मूल्य वाढलेलं असताना सुद्धा हे वाढीव मूल्य गुंतवणूकदारांना लाभांशाच्या वाटपासाठी वापरता येत नाही. आणि म्हणून मग निव्वळ मालमत्ता मूल्यामध्ये किती नेमकी भांडवल वृद्धी आहे आणि किती नेमकं लाभांश आहे याची आकडेवारी जाहीर होत नाही. परंतु जर डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस असला, म्हणजे वाटता येईल एवढं लाभाधिक्य जर म्युच्युअल फंडाकडे असलं, तर त्यामधून म्युच्युअल फंड लाभांशाचं वाटप करत असतो. मग अशा वेळेस नेहमी एक प्रश्न विचारला जातो की हमी असलेल्या योजनासुद्धा बाजारात आहेत इतर संस्थांच्या, त्यामध्ये इतके टक्के व्याज मिळेल अशी हमी असते. अशा वेळेस मग ज्या म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये जेव्हा लाभांशाची कुठल्या प्रकारे हमी देता येत नाही, मग म्युच्युअल फंडकडे का गुंतवणूक करायची? तर म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीमध्ये हमी जरी नसली तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जर त्याला उत्पन्नाची आवश्यकता असेल तर उत्पन्न कमवता येतं, त्याला भांडवल वृद्धी पाहिजे असेल तर भांडवल वृद्धी मिळवता येते, आणि ही भांडवल वृद्धी आणि हे उत्पन्न नियमित दर मिळावं असं वाटत असेल तर गुंतवणूकदारांनी ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड या योजनांचा विचार करायला हवा असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं वाटतं.
5: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
6: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
5: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
7: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.
8: कार्यक्रमातलं हे गीत आहे सात फेरे या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे कैफे आझमी यांची. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे सुधीर सेन यांनी.
9: सबने कही पर एक न मानी

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा
2: कधी कट्टी तर कधी बट्टी
3: कधी रुसवा तर कधी जाम मस्ती भावा बहिणीचं नातं असंच तर असत
4: निर्मळ नात्याच्या या गोडव्याला
5: या रक्षाबंधनाला देऊया सुवर्णाची झळाळी
3: वडनेरी सराफांच्या सुवर्ण अलंकारांनी
5: वडनेरी सराफ सोन्या चांदीच्या राख्या आणि आकर्षक भेटवस्तू उपलब्ध
6: वडनेरी सराफ
7: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
6: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक
8: इन्साफ या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात फारुख कैसर यांची शब्दरचना संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि हे गीत गायलं आहे अलिशा चिनॉय यांनी

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, खुशबू या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत, ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात। आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी।

0: तुमचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कॉम्प्लेक्स आशा भोसले यांच्या आवाजात ललकार या चित्रपटामधलं कुलवंत जानी यांच्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी
3: मैंने कहा ना ना ना ना ना
4: फिर
3: उसने कहा हाँ हाँ हाँ
4: फिर

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
3: नमस्कार तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत आजचा 7वा भाग मूकं करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातहं वंदे परमानंद माधवम् ईश्वराच्या भक्तीसाठी शब्दांची किंवा पांडित्याची गरज नसते अंतःकरणातील निर्मळ भाव हा पुरेसा असतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कृष्णाकाठच्या आटके गावचे सिद्ध पुरुष श्री संत मुकुंद महाराज म्हणजेच मुके बाबा मुखातून एकही शब्द न फुटणाऱ्या या मौनी संताने आपल्या अंतर्गत भक्तीच्या बळावर पंढरीच्या रावळात साक्षात पांडुरंगाला कुलूपबंद दरवाज्याच्या आत प्रगट व्हायला भाग पाडले पंढरपुरातील कुलपाचा तो अद्भुत चमत्कार देहूकर फळाशी जोडलेली याची मानाची वीणा परंपरा आणि त्यांच्या समाधीचे महात्म्य आज आपण जाणून घेणार आहोत साधारण 5 ते 7 पिढ्यांपूर्वी श्री संत मुकुंद महाराजांचे आटके गावात आगमन झाले त्यांचे मूळ कुठले याचा लिखित इतिहास नसला तरी त्यांनी कृष्णा नदी

अठराव्या शतकात एक पारखा वटलेला लिंबाचा वृक्ष होता. मुकेबाबा उन्हा पावसाची तमा न बाळगता त्याच वाळलेल्या वृक्षाखाली बसून दगडाचे टाळ वाजवत भजन करत असत. जुनी पिढी सांगते की ज्या झाडातून जीव निघून गेला होता त्या वाळलेल्या लिंबाच्या झाडाला मुकुंदबाबांच्या भक्ती सामर्थ्याने आणि स्पर्शाने पुन्हा हिरवीगार पालवी फुटली. निसर्गाने या मौनी संताच्या ऊर्जेला दिलेली ही पहिली सलामी होती. या घटनेनंतर आटके गावचे महाराजांना आपले दैवत मानू लागले. श्री संत मुकुंद महाराज प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य एकादशीला आटकेवरून पंढरपूरची 15 दिवसांची पायीवारी करत असत. पंढरपुरात पोचल्यावर ते थेट विठ्ठल मंदिरातील गरुड खांबाजवळ वीणा घेऊन भजनात तासन तास रंगून जात. एके दिवशी रात्री शेजारतीनंतर मंदिर बंद करण्याची वेळ आली. सेवेकरांनी महाराजांना बाहेर जाण्यास सांगितले, पण देहभान हरपलेले बाबा तिथेच लीन झालेले होते. संतापलेल्या सेवेकरांनी त्यांना जबरदस्तीने मंदिरातून बाहेर ओढून काढले आणि महाद्वाराला अवाढव्य असं कुलूप लावून ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे काकड आरतीसाठी जेव्हा सेवेकरी आले तेव्हा महाद्वाराची कुलूप जसंच्या तसं बंद होतं. त्यांनी कुलूप उघडलं, गाभाऱ्याकडे प्रवेश केला. गरुड खांबाजवळून त्यांना भजनाचा आणि वीणेचा आवाज आला. आज जाऊन पाहतात तर काल रात्री बाहेर काढलेले मुकेबाबा बंद कुलपाच्या आत गरुड खांबाजवळ बसून आनंदाने भजन करत होते. सर्व दरवाजे बंद असताना मुकेबाबा आत आले कसे हे पाहून सेवेकरी अवाक झाले. त्यांना आपल्या चुकीची जाणीव होऊन त्यांनी बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत घातला आणि क्षमा मागितली. या चमत्काराचा महिमा म्हणूनच आज शेकडो वर्ष उलटूनही आटकेकर वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर एकादशीला हरिनामाचा जागर वीणा सेवा करण्याचा विशेष अधिकार लाभला आहे. आजच्या पिढीतही देवूकर फळाचे वंशज आणि समाधी परिसरातील अजान वृक्ष याचे ऐतिहासिक महत्त्व बघायला मिळते. संत ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवन समाधीच्या स्पर्शाने पावन झालेला अजान वृक्ष आनंदीत पाहायला मिळतो, तर मुकुंद महाराजांच्या समाधीच्या दिव्य ऊर्जेमुळे आळंदीनंतर हा पवित्र अजान वृक्ष आटके गावातील समाधीच्या आवारात अतिशय सुंदर रीतीने बहरला आहे. मुकुंद महाराजांच्या ख्यातीने अनेक थोर मंडळी या भूमीकडे आकृष्ट झाली. हरिभजन भक्त परायण म्हैसूरकर महाराज हे एका राजाचे पुत्र, उच्च विद्या विभूषित जर्मनीतून शिक्षण घेतलेले IAS प्रशासकीय अधिकारी होते. सर्व वैभवाचा त्याग करून वैराग्य धारण केलेले म्हैसूरकर महाराज संगीत तज्ज्ञ व अष्टसिद्धीप्राप्त असे पुरुष होते. ते मुकेबाबांच्या सान्निध्यात आटके येथे दीर्घकाळ राहिले आणि त्यांनी गावात भजनाची संघटित परंपरा सुरू केली. गान कोकिया लता मंगेशकर व हिराबाई बडोदेकर म्हैसूरकर महाराजांच्या शास्त्रीय गायनात महापंडित असल्याने संगीतातील एका कठीण रागाची तालीम घेण्यासाठी आटके गावात आले होते. म्हैसूरकर महाराजांनी या दोघींची गायनाची बैठक थेट मुकुंद महाराजांच्या समाधीच्या शांत आवारात लावली. स्वतः लता दिदींनी एका मुलाखतीत या प्रसंगाचा भावपूर्ण उल्लेख केला होता. मुकुंद महाराजांच्या भक्तीचा वारसा श्री संत दत्तूबुवा महाराज यांनी पुढे चालवला. बालवयात असताना मुकुंद बाबांनी दत्तबुवांना स्वप्नात दृष्टांत दिला होता, त्यामुळे आटके येथे येऊन दत्तबुवांनी महाराजांची आणि परंपरेची आयुष्यभर सेवा केली. गुरु शिष्यांचा हा अथांग स्नेह आजही आटके गावात आपणास पाहावयास मिळतो. 18व्या शतकात मुकेबाबांनी आटके ते पंढरपूर अशी 15

प्रवासाची पायीवारी सुरू केली. काळाच्या ओघात प्रवासाची साधने बदलले असले तरी आटकेकरांची निष्ठा मात्र कायम आहे. आजही प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य अशा दोन्हीही एकादशीला वारकरी पंढरपूरच्या रावळामध्ये गरुड खांबाजवळ हरिनामाचा जागर आणि वीणासेवा अत्यंत श्रद्धेने करतात. कृष्णकाठच्या या मुख्या बाबांच्या चरणकमळी संपूर्ण वारकरी संप्रदायाचे आणि माझे कोटी कोटी प्रणाम. विठ्ठल विठ्ठल पांड.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा
3: पैसे पाठवायचे ना मग थांबायचं कशाला विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा क्षणात पैसे ट्रान्सफर 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह विश्वास बँक तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास
4: कार्यक्रमात आता ऐकूयात चोरों का चोर या चित्रपटामधलं गीत फारुख कैसर यांची शब्दरचना गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि श्यामा हेमाडे यांच्या आवाजात.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा
2: नमस्कार नाशिककर मी नाना पाटेकर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात हनीमून या चित्रपटामधलं गीत हे गीत आहे योगेश यांचं गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी

0: मिस्टर बीन या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर राज आपण लग्न कधी करायचं
2: अगं गौरी लग्न तर करूच पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना
1: आणि तुझं काय आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना
2: मग आता पुढे काय करायचं
3: आता काय करायचं ते मी सांगते राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग
2: पण मग संपर्क कुठे करायचा
3: अगदी सोपंय रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर
1: हे छान झालं म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार
2: चला म्हणजे माझी सुटका झाली
4: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आपकी कसम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात, दुसरी सीता या चित्रपटामधलं. गीत रचना गुलजार यांची, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा
3: कॉर्नर साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजात संगीतकार सचिन देव बर्मन

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात फिर भी या चित्रपटामधलं रघुनाथ सेठ यांचं गीत हेमंत कुमार आणि राणू मुखर्जी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे नरेंद्र शर्मा यांनी.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
2: नमस्कार आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात
3: स्मृती भाग 17 समग्र भारतवर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात आज आपण पराशर स्मृतीमधील अजून काही श्लोक पाहू अव्रतानाम अमंत्राणाम जाती मात्रोपजीविनाम सहस्त्रशः समेतानाम परिष्यत्वं न विद्यते यद वदन्ति तमो मूढा मूर्खा धर्म मतद्विदहा तत्पापं शतधा भूत्वा तद्वक्तृन नधिगच्छति व्रतांचे पालन न करणारा मंत्रहीन केवळ जन्म मात्रेने उपजीविका करणारे ब्राह्मण हजारोंच्या संख्येने जरी एकत्र आले तरी ती धर्म परिषद होत नाही अज्ञानाने मूढ मूर्ख धर्मास न जाणणारे जेव्हा धर्माचा उपदेश करतात तेव्हा ते पाप 100 पटीने उपदेश करणाऱ्यालाच लागते या 2 श्लोकांनी जर जन्मजात ब्राह्मणाचे डोळे उघडत नसतील तर त्यात पराशरांचा काय दोष पुढे ते सांगतात 4 अथवा 3 जे वेदांचे विद्वान आहेत अग्निहोत्री व ब्राह्मणांमध्ये समर्थ आहेत तीच परिषद असते पुढे तर आत्मविद्येस जाणणारे मुनी यज्ञांचे यजन करणारे ब्राह्मण मला असे वाटते इथे वास्तुशांती वा नवचंडी करणारे सुद्धा गृहीत नसावेत कारण अगोदर वर्णित अग्निष्टोम होम कुठे व हे कुठे आणि वेदांचे व्रत धारण करणारे स्नातक यातील एक जरी असेल तरी ती परिषद असते काय ताकद असेल ब्राह्मण्याची कल्पनाच केलेली बरी बोटावर मोजणे एवढेच सापडावेत ब्राह्मणांश्च व्यतिक्रम्य राजा यत कर्तुमिच्छती तत् पापं शतधा भूत्वा राजानं उपगच्छती ब्राह्मणांचे उल्लंघन करून राजा जे काही करतो वा करू इच्छितो तर ते पाप 100 पटीचे होऊन राजास लागते ही शक्ती ब्राह्मणांचीच मुनींची साधुसंतांचीच या श्लोकातून सरकारने म्हणजे सरकारी यंत्रणेतील सर्व कर्मचारी समजावे पाप करू नये हेच सूचित करायचं आहे ना पराशरांना असो श्लोकाचा मतितार्थ वा गूढार्थ बुद्धिमंतांनी समजावा जाणावा अशा या श्लोकांचे नंतर गोसेवोपदेश नावाचा गायींना सांभाळण्यासंबंधीचा अध्याय येतो त्यात जो मनुष्य गोहत्या करून लपण्याचा प्रयत्न करतो तो निस्संदेह कालसूत्र नावाचे नरकात जातो असे सांगितले आहे शिवाय त्या नरकातून सुटून तो पुन्हा मनुष्य मर्त्य लोकात उत्पन्न होतो जन्म घेतो आणि 7 जन्म नपुंसक दुःखी कष्टी होऊन राहतो खरं सांगू मी हे सर्व मानतोच कारण गर्भाशिवाय नवीन मनुष्य निर्माण करण्या इतपत विज्ञान पुढारलंय तरी पृथ्वीवर अजून माणसं उपाशी झोपतात हे विसरून चालू शकेल आपल्याला कशास विज्ञानाची फुसारकी मारायची आणि जे अध्यात्म मार्गाने कुणालाही त्रास न देता विश्वकल्याणाच्या अपेक्षा करत जगतात त्या साधू संतांच्या हत्या नशेत करायच्या खरंच आम्ही पुढारलो आहोत का पुरोगामित्व असे असते असो आम्ही पुन्हा एक होऊन भारताची मान जगात उंचवून ताठ मानेनं जगू अशी आशा बाळगतो अजून कशी क्षुल्लक गोष्ट नमूद करावी याचा नमुना पहा पुढील श्लोक गोवृषाणां विपत्तौच यावंत प्रेक्षका जनाः न वारयंती तान तेषां सर्वेषां पातकं भवेत गाई आणि बैल यांच्या विपत्तीत जेवढे मनुष्य प्रेक्षक असतात व जर ते त्या विपत्तीचे निवारण करत नसतील तर त्या सर्वांना पापी दोषी वा घातकी मानावे किती बारीक गोष्ट सांगितली आहे जी गोष्ट गाई बैलांसाठी असावी ती आम्ही मनुष्य वा साधू संतांसाठी आणि देशातील जनपदोध्वंस व्याधींच्या योद्ध्यांसाठी म्हणजे पोलीस परिवार, वैद्यकीय परिवार आणि पत्रकार परिवार असे सगळेच योद्धे येतात. तसा कायदा आणून अंमलबजावणी करत नाहीत तोपर्यंत आम्ही खरंच पुरोगामी का हो? आमचे कायदे अपूर्ण आहेत का पाळणारे अपूर्ण आहेत? खरंच जगातली उत्तम लोकशाही लयास चालली आहे का? याचाच विचार विचारवंतांनी करावा याची गरज आहे असे वाटते. विनंती इतकीच, पराशर स्मृती व इतरही स्मृती वाचनीयच आहेत. वाचाल ना? उद्या काही श्लोक पाहू. इत्यलम, धन्यवाद. हा
4: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.
4: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा रविवार कारंजा मुंबई नाका HPT कॉलेज रोड म्हसरूळ पाथर्डी फाटा हनुमंत नगर नाशिक रोड नाशिक पुणे रोड चांदशी खुटवड नगर इंदिरा नगर पंचवटी सातपूर तिडके कॉलनी शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
5: दिल ने पुकारा इस प्रोग्राम में सभी प्यारे श्रोताओं को प्रांजलि का प्यार भरा प्रणाम। दोस्तों, आज के प्रोग्राम में सुनेंगे कुछ ऐसे नगमे जो आधारित है घर इस विषय पर। हर किसी की चाहत होती है कि अपना खुद का एक घर हो, सपनों से भी सुंदर हो, जहां अपना परिवार हंसी खुशी से जीवन बिताए। ये घर बहुत बड़ा हो ऐसी तमन्ना तो हर कोई रखता है, पर वो पूरी हो न हो छोटा सा घर तो होना ही चाहिए, ये तो हर कोई चाहता है। प्रेमी की तमन्ना होती है कि प्रेमिका के घर के सामने एक घर बनाऊं।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात बंदगी या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात कश्मकश या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात। संगीतकार कल्याणजी आनंदजी।

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: कधी कट्टी तर कधी बट्टी,
1: कधी रुसवा तर कधी जाम मस्ती. भावा बहिणीचं नातं असंच तर असतं.
2: निर्मळ नात्याच्या या गोडव्याला,
0: या रक्षाबंधनाला देऊया सुवर्णाची झळाळी.
1: वडनेरे सराफांच्या सुवर्ण अलंकारांनी,
0: वडनेरे सराफ, सोन्या चांदीच्या राख्या आणि आकर्षक भेटवस्तू उपलब्ध. वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत गायलं आहे आशा भोसले यांनी. ही शब्दरचना आहे गुलशन पावरा यांची. संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी आणि चित्रपट आहे बिंदिया और बंदूक.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: गुलाम अली यांच्या आवाजात हसन कमाल यांची शब्दरचना असलेलं निकाह या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार रवी.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याज दर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याज दरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
2: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची RJ प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

नमस्कार पालक व माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या पालक आणि बालमित्रांनो, सध्या आपण ऐकत आहोत अजिंक्य मी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा खास आपल्यासाठी. आजचा हा भाग 29. आजच्या कथेचं नाव आहे परमेश्वर प्रत्यक्ष भेटतो तेव्हा. हा परवाचा 11 जुलै 2006 पाऊस माझ्या अजूनही स्मरणात आहे. अचानक फोन येऊन धडकला

कुठे, रेल्वे तर ठप्पच, बस सगळ्या भरभरून जात होत्या. रस्ते दुथडी धरून माणसांनी वाहणारे. मनातल्या मनात मी तयारी केली, आज रात्रभर फुटपाथवरच राहावं लागणार असं दिसतंय. उद्या उजाडलं तर उजाडलं, दुसरं हाती काहीच नव्हतं. अशा वेळी खिशात पैसे असून आपण किती कफल्लग आहोत याचा मला शोध लागला. वाचलेलं ऐकलेलं सारं शिक्षण पणाला लागून तेही परिस्थितीला शरण जातं. एकच भुंगा, घरी कसं पोचायचं, मुळात पोचू की नाही, ही आत्ताची भेदरलेली गर्दी काही वेगळं रूप तर धारण करणार नाही ना. आपलं प्रत्येक पाऊल असुरक्षिततेच्या दिशेनं चाललंय, नाही ना. पण मनामध्ये चिंता मात्र होती. कुठल्याही मार्गाने का होईना आणि कितीही महागड्या वाहनानं का होईना, मला घर गाठायचं होतं. अख्खं घर डोळ्यापुढे आलं. टीव्हीवर बातम्या पाहत आपल्या माणसांचं अजून घरी न येणं अनुभवणारं घर माझ्या नजरेसमोर आलं. सतत बेलकडे कान असणारे आईचे डोळे. बाबा केव्हा येतील या प्रश्नानं त्याच्या आईला अजून बेचैन करणारी मुलं. घड्याळात वाजून गेले रात्रीचे 11. धावणारी मुंबई कोलमडून गेलेली. भरून येणाऱ्या टॅक्सीज. खिडक्या आणि दरवाजांना लोंबकळूनही शेकडोने उरलेली बस स्टॉपवरची माणसं. 3 ऐवजी 7-8 जणांनं कोबून भरणाऱ्या रिक्षा. नेहमीपेक्षा चौपटीनं पैसे घेणारी वाहनं. रिक्षा रिक्षा टॅक्सी, हाक मारून घशाला कोरड पडली होती. तेवढ्यात अद्भुत कथेसारखं काहीतरी घडलं. अगदी पायाशी चेवून एक रिक्षा थांबली. अगदी रिकामी. साहेब कुठे जायचंय तुम्हाला? मला काही कळेच ना. ठाणे ठाणे. बसा साहेब बसा. पैसे बिसे? ते विचारण्याला वेळ नव्हती. रिक्षा प्रचंड गर्दीतून वाट काढू लागली. अगदी अनपेक्षितपणे माझा प्रवास घराच्या दिशेने सुरू झाला. एवढ्या आफाट गर्दीत ही रिकामी रिक्षा माझ्यापर्यंत आलीच कशी? कोण हा देवदूत? नेईल ना बरोबर, पैसे किती मागेल? मध्ये वाटेत तर काही अडथळा येणार नाही ना. मित्रांनो, या कथेमध्ये पुढे काय झालं, लेखकाला नेमका काय अनुभव आला, ते आपण ऐकूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कठपुतली या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत आहे दो दिलों की दास्तान, या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं. अंजान यांची शब्दरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: Salut.
1: आपकी फरमाइश. आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
2: उस्ताद बडे गुलाम अली खान आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं, ए आर रहमान यांच्या संगीताने सजलेलं दिल्ली 6 या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, प्रेमनगर या चित्रपटामधलं सचिन देव बर्मन यांच्या संगीताने सजलेलं आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. अब्दुल्ला ह्या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: शरीरासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.
1: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत स्वर्ग से सुंदर या चित्रपटामधलं हे टायटल सॉन्ग आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

मंदाळे आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं अभिलाषा या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुलदेव बर्मन यांचं.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात पार्वती खान यांच्या आवाजात. इंदिवर यांच्या गीताला संगीत राजेश रोशन यांनी दिलंय आणि हे गीत आपण ऐकूयात आसमान से ऊंचा या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत वर्मा मलिक यांचं गीत एक ही रास्ता या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या आवाजात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: बोलो हाथ की सफाई की, हाथ की सफाई की, मेहनत की कमाई की.

0: की सफाई की, मेहनत की कमाई की।
1: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

गाणी फरमाईश. श्रोतेहो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

तुमचं रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

0: मेरा भैया जुग जुग जी,
1: मेरी बहन जुग।
2: आपकी फरमाइश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी

आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओ वरन ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: दूर होते होते वो आवाज डूब गई, सुनने के लिए सिर्फ यादें रह गईं. चंदन चला गया और इतनी दूर चला गया कि आरती के लिए वो फासले तय करना नामुमकिन हो गया. मुड़ के जब भी देखा चंदन का चेहरा नजर नहीं आया. गूंजते हुए माजी से सिर्फ इतना ही सुनाई दिया, नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगे...

भट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
1: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुरावा.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

दृष्टी सम झाली की उरत ते फक्त परमचैतन्य। राम की कृष्ण, दत्त की शिव असा नामभेदही मग उरत नाही। अज्ञानी जन भगवंताच्याही बाह्य रूपाशी थांबतात। म्हणूनच या अभंगातून रामदास भक्त श्रोत्यांना एक ज्ञानदृष्टी देतात, नामभेद पुसून टाकणारी, परमतत्व एकच आहे हे सांगणारी। पंढरीचा विठू रामदासांना रामच वाटतो, परंतु या विठ्ठल रामानं धनुष्यबाण ठेवून करकटावर ठेवले आहेत। शरयूची ही भीमा झाली आहे, पंढरी आणि अयोध्या असा भेदच उरलेला नाही, अवघे विश्व एकाकार, अशी ही समाधी स्थिती। संतांच्या अभंग सोबतीनं आपणही त्या स्थितीचा अनुभव घेऊया। रामदासांचा राममय विठ्ठल मग आपणालाही दिसू लागेल।

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना.

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
1: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508 किंवा 9130200888. स्वप्नातील घर विश्वास बँकेत.